भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 211 दशक 16 समास 6 वायुस्तवन निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ। हा वायुदेव धन्य आहे याचा स्वभाव विचित्र आहे। वायुमुळे सगळे जीव जगामध्ये वावरतात। वायुमुळे श्वासोश्वास होतो, नाना विद्यांचा अभ्यास होतो, शरीराचं चलनवलन वायुमुळे घडतं। चलनवलन, प्रसारण, निरोधन, आकुंचन, प्राण, अपान, व्यान, उदान, समान वायू, नाग, कूर्म, कर्कश, धन, देवदत्त, धनंजय असे वायूचे उदंड प्रकार आहेत। ब्रह्मांडामध्ये वायू प्रगटला, ब्रह्मांड देवतांना पुरवला गेला, तिथून पिंडामध्ये नाना गुणाद्वारे प्रगटला। सर्व लोकांमध्ये सगळे देव त्याचप्रमाणे पुरुषार्थ करणार आहे। विख्यात नरदेहात नाना श्वाप वनचर जलचर असतात। या सगळ्या पक्षांना सगळ्यांना पिटाळतो वायू, दुसरा कोणीही नाही। त्यातील वायू हा अंतर्तेत त्याच्या इच्छेनुसार वागत असतो, परंतु उपमा नाही। मोठ्या घनाशामुळे वायूमुळे सगळे प्रकार वायूमुळे आहे। केले तरी वेगळे करता येत नाही आणि वेगळे केले तरी एक होत नाही, त्याप्रमाणे हा गुंता झालेला आहे। हा वेगळा कसा करणार ते समजत नाही। जोरदार वारा सुटतो तेव्हा असंभाव्य गारा पडतात, त्याप्रमाणे जीव पाण्यामुळे निर्माण होतात। कमळाच्या देठाला जसा आकार आधार जो असतो तो जलाच्या आधाराने भूगोलाला शेषाने धरलेले असते। शेषाला पवनाचा आधार असतो, आधारामुळे त्याचं शरीर फुगतं, मग शेषाने भूमंडळाचा वार घेतला। महाकुर्माचं शरीर मोठं असतं, त्याने ब्रह्मांड पालथं घातलं, त्यातलं शरीर कायम राहतं ते वायूमुळे। वायुमुळेच वराह अवतारात परमेश्वराने आपल्या दातावर पृथ्वी तोलून धरली होती। ब्रह्मा विष्णू महेश्वर चौथा आपण जगदेश्वर वायू स्वरूप आहे असं विवेकी लोक जाणतात। 33 कोटी देव आहेत, 88 सहस्र ऋषी आहेत, भाराभार सिद्ध योगी आहेत, हे सगळे वायूमुळेच आहेत। 9 कोटी कात्यायनी, 56 कोटी चामुंडिनी, 8 कोटी भूतखाणी ही वायूमुळे आहेत। भूते देवते नाना शक्ती वायुरूप असं त्याचं व्यक्तिमत्व आहे। कितीतरी नाना जीव भूमंडळावर आहेत। पिंडी ब्रह्मांडी वायू पुरून उरला आहे, बाहेरून त्याच आवरण आहे।

असा सगळ्यांचा सगळ्यांच्या ठाई समर्थ असा वायू पोरून उरला आहे, असा समर्थ पवन आहे, त्याचा हनुमंत हा नंदन आहे, हनुमानाचे तन मन धन रघुनाथ स्मरणात गुंतलेलं आहे, हनुमंत हा वायूचा प्रसिद्ध पुत्र आहे, पिता आणि पुत्रामध्ये भेद नाही, दोघेही पुरुषामध्ये सारखेच आहेत, हनुमंताला प्राणनाथ असं म्हणतात, असा गुणांनी समर्थ आहे, प्राणाशिवाय सगळे व्यर्थ आहे। मागे हनुमंताच्या मागे मृत्यू आला होता तेव्हा वायूने त्याला प्रखून धरले होते, तेव्हा सगळ्या देवांची अवस्था प्राणांतिक झाली होती, तेव्हा सगळे देव एकत्र आले, त्यांनी वायूचं स्तवन केलं, मग वायू प्रसन्न होऊन त्यांनी मोकळा केला, असा प्रतापी थोर हनुमंत आहे, तो ईश्वराचा अवतार आहे, त्याचा पुरुषार्थ सगळे देवगण पाहतच राहिले। देव कारागृहामध्ये देव होते ते हनुमंताने पाहिले आणि मग त्याने लोक लंकेभोवती संहार करून त्यांना बाहेर काढलं, देवांना दिलेल्या कष्टाचं त्यानं उट्ट काढलं, त्यामुळे शेपटीधारकाचं मोठं कौतुक आणि आश्चर्य लोकांना वाटतं। रावण सिंहासनावरती होता, तिथे जाऊन त्याने ठोसा मारला, लंकेमध्ये विरोध केला, त्यामुळे देवाला त्याचा आधार वाटला, मोठा पुरुषार्थ पाहिला, मनामध्ये रघुनाथाविषयी करुणा त्याने बाळगले, सगळ्या दैत्यांचा संहार केला, सगळ्या देवांना सोडवलं आणि त्रैलोक्यातील प्राणीमात्रांना सुखी केलं। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे वायुस्तवन निरुमण नाम साहू समास समाप्त। जय जय रघुवीर।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मला कुणाचं दुःख पाहवत नाही. पुष्कळ मंडळी यावीत, आलेल्याला खायला घालावं आणि भगवंताचं नाम घ्यावं, या तीन गोष्टी मला फार आवडतात. त्या जो करेल त्याच्या हयातीत त्याला कधीही कमी पडणार नाही. जो माझ्या स्मरणात प्रपंच करतो त्याच्या प्रपंचात मी आहे. माझ्या माणसानं प्रपंचात हेळसांड केलेली मला आवडायची नाही. उलट इतरांच्यापेक्षा त्यांना जास्त दक्षता दाखवली पाहिजे. कमी आहे त्याची काळजी न करता, जास्त असेल तर त्याविषयी ममत्व न ठेवता जो येईल तसा खर्च करतो तो मनुष्य ते सर्व मला देतो. मला विकत श्राद्ध घ्यायची सवय आहे. मला स्वतःचा प्रपंच करता आला नाही, पण दुसऱ्याचा मात्र चांगला करता येतो. माझ्याजवळ एकही पैसा नव्हता आणि खाणारी माणसं पुष्कळ होती, पण मी कधीही काळजी केली नाही. मी आजपर्यंत पैशासाठी कोणापुढे जीभ विटाळली नाही. उद्या जर कोणी 1,00,000 रुपये माझ्याकडे नकळत माझ्या उशाशी आणून ठेवले तर मी ते विष्ठेसारखे बाजूला सारीन आणि स्वतःच्या श्रमानं 4 आणे मिळवून पोट भरीन. मला आवडतं की 1 लंगोटी घालावी, मारुतीच्या देवळात राहावं, भिक्षा मागावी आणि अखंड नाम घ्यावं. हे करायला कोण तयार आहे? मी आपला नामाचा हट्ट कधीही सोडला नाही. मी जरी जास्त गरिबांचाच आहे तरी मला प्रपंचात कधी दैन्यपणा आवडत नाही. दुसऱ्याकरता निस्वार्थीपणानं भीक मागण्याची मला कधीच लाज वाटली नाही. व्यवहारदृष्ट्या माझ्यामध्ये एकच दोष आहे की मला कुणाचं दुःख पाहवत नाही. माझ्यामध्ये प्रेमाशिवाय दुसरं काही सापडायचं नाही. माझ्यातलं प्रेम काढलं तर मग मी नाहीच. मला फक्त आईच्याच प्रेमाची कल्पना आहे. माझ्याकडे येणाऱ्या माणसाला माहेरी आल्याप्रमाणे वाटलं पाहिजे. तो परत जाताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे. दुसऱ्याला आपला आधार वाटला पाहिजे. मी असून काहीच होत नाही. ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच असतात, पण आपण असण्यामध्ये एक आधार आहे असं इतरांना वाटावं. माझे आता किती दिवस आहेत कुणास ठाऊक. मी पुढं असो वा नसो, जे मी सुरुवातीला सांगितलं तेच मी शेवटीही सांगतो. तुम्ही कसेही असा, पण भगवंताच्या नामाला सोडू नका. रामरायानं तुम्हा सर्वांवर कृपा करावी ही माझी त्याला प्रार्थना आहे. तुम्ही माझ्यासाठी इतक्या आपलेपणानं कष्ट करता याची जाणीव मला आहे. या कष्टांचा मोबदला रामरायास तुम्हाला देईल. तुम्ही सर्वजण आनंदात राहा, हा माझा तुम्हा सर्वांना आशीर्वाद आहे. अत्यंत चिकाटीनं संतांचा समागम करावा आणि त्यांच्या कृपेस पात्र व्हावं. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

ऐकणार आहोत. प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी जगाचे अभिवाचन. व्यक्तिमत्वातील श्रीमंती लेखाचा परमेश्वर आपल्याला पाठवलेले नाही. विचारवंत आधीच्या पिढीकडून नवीन पिढी का जन्माला आलो घेणे म्हणजेच व्यक्तिमत्वाचा शोध घेणे होय. आज केवळ पुस्तकी माहितीने परिपूर्ण मुले आढळतात. मार्गदर्शके प्रश्नांचे उत्तर संच तुम्हाला गुणवत्ता यादीत स्थान देतील, परंतु अंकामधून व्यक्त होणाऱ्या गुणांबरोबर आंतरिक रसिकतेची महाद्वारे खुले करणारे गुण, त्या गुणांना बिलगलेले माहितीची टरफले उघडून पडतील. म्हणून बालमित्रांनो, तुम्ही केवळ माहितीवंत व्यक्तिमत्वाचे होऊ नका. शास्त्रीय ग्रंथ, महाकाव्य, पाठीवर लादलेले गाढव करणारी आजची प्रचलित शिक्षण पद्धती तुम्ही स्वतःच्या प्रयत्नाने निदान तुमच्या पुरता तरी बदलली पाहिजे. सृष्टीतील अनेक प्राणी तसे आपण मनुष्य प्राणी, पण आपल्यातील प्राणीपण पुसून पूर्ण माणूस होण्याचा रियाज सुरू करणे म्हणजेच साधना होय. विद्यार्थ्याने साधक वृत्तीचे असले पाहिजे. साधकालाच व्यक्तिमत्व प्राप्त होते, बाकीच्यांना नुसते शरीर मिळते. बालमित्रांनो, तुमचे ध्येय केवळ खूप पैसा देणारी नोकरी एवढेच शूद्र असून चालणार नाही, तर नोटांच्या पलीकडील अमूल्य, कधीच न हरवणारे असेही काही जगात आहे हे समजून घेणारे मन, हेच खरे धन. आपण वृत्तपत्रात वाचतो की कुणीतरी बँक लुटून 50 लाख रुपये पळवून नेले, पण आपण असे कधी वाचतो का गोपीकृष्णाचे नृत्य पळवले, लता दीदींचा स्वर पळवला, जयंत नारळीकरांची बुद्धिमत्ताच पळवली? नाही ना वाचत असं काही. कारण दैवी देणगी बरोबरच स्वतःच्या प्रयत्नांनी त्यांनी आपली कला आपल्या व्यक्तिमत्वाचा एक भाग करून टाकली आहे. नाक, कान, डोळे तशी आपली कला. बंद मुठीत एखादा परिसाचा तुकडा असावा आणि त्याने सामान्य लोह सुवर्ण व्हावे, तशी अशी ही परिस व्यक्तिमत्व ज्यांना ज्यांना भेटतात त्यांचे जीवन हे सोने होते. कुठेतरी कस्तुरी मृग असावा, परंतु त्याने सारे रान दरवळून टाकावे, तशी ही काही व्यक्तिमत्वे अवघं जग सुगंधित करतात. खरं तर तलवारीच्या बलावर राज्य जिंकणाऱ्या हुकुमशहापेक्षा अशी समृद्ध व्यक्तिमत्वाच्या बळावर हृदय जिंकणारी व्यक्तिमत्व निर्मिण्याचा आनंद त्या परमेश्वराला नक्कीच जास्त होत असेल. मला असं मनापासून वाटतं तुम्ही पृथ्वीवरील अशा व्यक्तिमत्वांपैकी एक व्हावं. म्हणूनच तुमच्याशी या मनमोकळ्या गप्पा. हे नुसतं वाचून पूर्ण करायचं नाही मित्रांनो, हे ऐकून हवेतही सोडून द्यायचं नाही, तर वाऱ्या वादळात देवघरात नंदादीप जपतो तसं आपण या विचारांना जपायला हवं आणि तसं उजळायला हवं. शोध व्यक्तिमत्वातील श्रीमंतीचा या लेखाचा पुढील भाग पुढील मंगळवारी 2:00 PM. जीवन मूल्यांचं अक्षयपात्र या मालिकेत सध्या आपण ऐकत आहोत प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा. त्यासाठी आमचा नंबर आहे 8380016512. बालक व माझ्या पालक मित्रांनो, भेटूया याच कार्यक्रमात

मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आयुष्यात जगताना अनेकदा तुम्ही काय किंवा मी काय, कधी मनात तर कधी जनात व्हाय मी हा प्रश्न, उत्तर नसलेला हा प्रश्न अनेकदा आपण विचारतो. खरं ना? कुणी देवाला, कुणी दैवाला, तर कुणी स्वतःला, प्रश्नकर्त्याला तर मिळालंय कधी असं निदान माझ्या तरी ऐकिवात नाही. मग मीच उत्तर आपण शोधून काढावं म्हणून मी शोध मोहिमेला लागले. आणि गंमत म्हणजे या शोध मोहिमेत उत्तर मिळण्याऐवजी प्रश्नातली हवाच फुस्स झाली की हो. व्हाय मी मधला मी हा इंग्रजी भाषेतला असला काय किंवा आपल्या माय मराठीतला मी काय, या विश्वाच्या अफाट पसाऱ्यातली एक निर्मिती. उत्तुंग पर्वतराजी, अथांग सागर किनाऱ्यावरच, असीम आकाशाखालच एक खर तर अगदी क्षुल्लक अस्तित्व. अगदी आजच्या मानवी जातीच्या 8 अब्जापेक्षाही अधिक असलेल्या लोकसंख्येतल्या गणतीतला एक अंक. अहो, घराचा परिसर आणि गल्लीच्या आवाक्याबाहेर कुणाला नावानिशी सुद्धा माझी ओळख ही व्यक्ती, पण माझी केलेली कल्पना आणि मी भान अशी कोळलेली मलाच अस्त्रिणींनो

फिरवली. पण त्या संकटाला कुणाला आरोग्याचं बळ मिळालं तर कुणाला मनाचं बळ मिळालं. कुणातल्या मीकडे सरस्वतीचा वरदहस्त लाभला तर कुणाला संतती सुखाची समृद्धी मिळाली असेल. आणि जे माझ्याकडे नाही ते नसलेली जगातली मी एकमेव व्यक्ती नाही हे स्वतःला बजावा. वाय मी म्हणणाऱ्यांनी अवतीभवती बघितल्यावर कळेल आय एम नॉट द ओनली बट आय एम वन ऑफ देम. विचार केलात की पटेल तुम्हाला मित्रमैत्रिणींनो हो, पण लक्षात कोण घेतो? आनंद गाणं गाण्यापेक्षा रडगाणं अळवून मीच मोठेपण गाऊन गाऊन वाढवणं ही माणूस नावाच्या प्राण्याची सोपी साधी चाल. पण ठाम ह, दुःख संकट अशा प्रतिकूलासाठी व्हाय मी म्हणणारा माणूस नावाचा लबाड प्राणी त्याच्या झोळीतल्या सुखद गोष्टींच्या बाबतीत मात्र मौन पाळतो बरं का? त्यावेळी तो चुकूनही व्हाय मी हा प्रश्न स्वतःलाही विचारत नाही आणि इतरांनाही. त्यापासून वंचितांची त्यावेळी त्याला आठवणही होत नाही. इतकंच नाही तर अशाच परिस्थितीतून किंवा त्याहूनही कठीण संकटाचा सामना करून ठामपणे उभं राहिलेल्यांची त्याला आठवण होत नाही की त्यापासून तो काही शिकतही नाही. खरंच मित्रमैत्रिणींनो, पण हे असं झालं तर हो, पण लक्षात कोण घेतो? मित्रमैत्रिणींनो पुन्हा भेटूया याच दिवशी याच वेळी. लक्षात घेण्यासारख्या आयुष्य आनंदवन बनवणाऱ्या अशाच छोट्या मोठ्या गोष्टी शेअर करण्यासाठी हो, पण तोपर्यंत लक्षात ठेवा हा.

नमस्कार, मी मोना कारखानीस सिंगापूर इथून बोलत आहे. चला जाऊया या आता आजच्या कार्यक्रमात. आपण जाणार आहोत भारतातील गोवा या समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राज्यात. काही दिवसापूर्वी मी सिंगापूरहून भारतात आले होते, कारण मला जागतिक कविता दिनानिमित्त गोव्याला होणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय काव्य संमेलनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. साहित्यिक कार्यक्रमात उपस्थित राहणे आणि तेही गोव्याला माझे आणि गोव्याचे ऋणानुबंध असावेत. याआधी मी कमीत कमी 7-8 वेळा गोव्याला जाऊन आले आहे. प्रसंग वेगळे, कारणे वेगळी, प्रवासाची वाहनेही वेगळी, पण ओढ तीच. काही ठिकाणांना

जातात म्हणून आपणही जाऊन आलो, तर तेवढा निखळ आनंद मिळेल का हा विचार मनात येतो। असो, माझ्याकडे त्यावेळी होता मुंबई, तो जेमते आहे, मी गोव्याने म्हणजे सगळ्या प्रकारच्या वाहनांनी गेले आहे। शिवाय गोव्याची थंडी, पावसाळा, ऊन असे सगळे ऋतू इथे अनुभवले आहेत। विमानातून उतरताना यावेळी मात्र 20 वर्षापूर्वी दिसणारी हिरवीगार गच्च अशी नारळाची झाडे आता दुर्दैवाने लुप्त झाली आहेत हे लक्षात आले। गोवा म्हटलं की हिरवाई, गोवा म्हटलं की भरपूर नारळ पाणी, गोवा म्हटलं की शांत रस्ते, या मनातील कल्पनांना आता थोड्या प्रमाणात तिलांजली द्यायची तयारी ठेवली पाहिजे हे लक्षात आले। 10-12 वर्षापूर्वी मला गोव्याच्या प्रवासात भेटलेले एक स्थानिक गोवेकर गृहस्थ सांगत होते, त्याची याक्षणी आठवण झाली। ते म्हणत होते, गोवा बदलत आहे, कारखाने आणि नवीन इमारती, घर बंगले उभी करताना झाडे सपासप कापली जाते। त्यांचा स्वर दुःखी होता। मंडळी, प्रदूषण वाढत आहे याची कल्पना मला रस्त्यावर प्रचंड वाहतूक ट्रॅफिक दिसताना होत होती, पण तरीही सुधारणा होत आहे हे लक्षात आले। विमानतळावरून पणजीकडे जाणारा लाल रस्ता बदलून आता त्या जागी काळा डांबरी रस्ता दिसत होता। मांडवी नदी दिसली आणि पूर्वीच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या। मी रोज सकाळ संध्याकाळ मांडवी नदीवरून संथ चालणारी वाहतूक पाहायला पूर्वी जात असे। तिथली विशिष्ट प्रकारची बोट, म्हणजे त्याला फेरी म्हणतात, आपल्या पोटात माणसांना, गाड्यांना, सायकलींना घेऊन जाताना मोठी गंमत वाटत असे। त्या काळी तिकीट नव्हते। मी उगीचच फेरीतून या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्याला 2-3 फेऱ्या मारत असे। बहुतेक प्रवासी पणजीतून सरकारी कार्यालयातून काम करणारे असत। सकाळी कामाला येत आणि संध्याकाळची फेरी पकडून परत आपापल्या घरी जात असत। अनेक जण कोकणी भाषा बोलत, आपल्यापैकी अनेक जणांना गोवा म्हटलं की मारिया, जॉन अशी नावं डोळ्यासमोर येतात, पण हे अर्ध सत्य आहे मंडळी। शांता, गौरी, माधवी, सुभाष, तुकाराम अशी अस्सल मराठमोळी नावं गोव्याला आढळतात आणि अशी माणसं गोव्याला बहुसंख्येने राहतात, मराठी किंवा कोकणी बोलतात हे पूर्ण सत्य आहे। अर्थात 1961 पर्यंत स्वतंत्र होईपर्यंत 450 वर्षाहून अधिक काळ इथे पोर्तुगीज लोक राहत होते, काही काळ डचही होते, त्यामुळे इथे कॅथलिक लोकसंख्या आहेच। वास्तुशास्त्र, पाककला यावर चक्क पोर्तुगीज छाप स्पष्टपणे दिसून येतो। गोव्याला उतरल्यावर इच्छितस्थळी न्यायला मला ज्या बाई आल्या होत्या, त्या स्वतः सरकारी अधिकारी असून आर्चरी शिकत आहेत। त्यांचा जन्म इथलाच आणि त्यांना गोव्याची खडा न खडा माहिती होती। त्यांच्याकडून ती माहिती ऐकायला खूप मजा आली। मुख्य म्हणजे त्यांचे गोव्याविषयीचे भरभरून असलेले प्रेम मला सतत ऐकू येत होते, दिसत होते, आढळत होते। आपल्याला तेच पाहिजे असते, नाही का मंडळी? आपण जिथे राहतो त्या जागेवर आपले नितांत प्रेम असले पाहिजे, नाही का? तर मंडळी, याच विचारावर आज इथे थांबण्याची वेळ आली आहे। या भागात मी मोहना कारखानीस आपला निरोप घेते। यापुढे भेटूया याच वारी, याच वेळी। नमस्कार।

Halo, halo, halo, halo. बापरे काय ऊन पडतंय हो, जबरदस्त. हो पण काही चिंता नाही, आता आता परीक्षा संपल्या, रिझल्ट सुद्धा लागला, डोक्याला ऊन लागायचं कामच नाही. आता आता काय, घरात फुंदडायचं, खायचं प्यायचं मस्त, दुपारी घरात बैठे खेळ खेळायचे, संध्याकाळी बाहेर पळायचं खेळायला. कित्येक मंडळी तर मामाच्या आत्याच्या गावाला सुद्धा पळाले असतील, हो की नाही. होय, आंब्याचे दिवस सुरू होत आहेत आता, झालेच आहेत की. आणि आंब्याच्या दिवसामध्ये मामाच्या गावात काय मज्जा असते हो. हो, माझ्या मामाचं गाव चाळीसगावाजवळ हिरापूरच आहे. लहानपणी एकदा गेले मी आमच्या कापडण्याला, तर मी काही एवढे आंबे कधी पाहिलेले नव्हते. मामाकडे गेलो तर एक मोठा कोठा बाजरीचा भरलेला, आणि त्या बाजरीच्या भरलेल्या कोठ्यामध्ये 3-4 गोण्या कैऱ्या टाकलेल्या पिकायला. बापरे, मी तर एवढे आंबे कधीच पाहिले नव्हते. आता माझ्या दाराशी आंबा आहे, त्याला भरपूर आंबे लागलेले आहेत. राशेगावला माझं शेत आहे, तिथे आंबे लागलेले आहेत. पण लहानपणी एवढे आंबे कुठे पाहिले होते, मी आंबोळीच पाहिलेले नव्हते. आणि आणखी ते रेल्वेचं गाव आहे, ट्रॅक ओलांडून जावं लागतं. सारखी झुकझुक गाडी बघायला मिळायची, मला फार आवडते झुकझुक गाडी. अच्छा, धाब्यावर पळायची मी बघायला लहानपणी, गाडी बघायला हिरापूरला गेल्यानंतर. हो, आणि त्याच्यामुळे मग ते कोठ्यामधले 3-4 पोती आंबे कैऱ्या टाकलेल्या, केव्हाही हात घाला, पिवळा दमक आंबा हातात यायचा, धुवायचा, चोळायचा आणि चोखायचा. हो, आम्ही कधीच कापून आंबे खाल्ले नाही बाबा. मी तर अजून पण कापून आंबे कधी खात नाही. मला आंबा चोळून रसरशीत रस तोंडात भरायला काय मज्जा येते हो. ती कोय चोखायची, ते सालातला रस काढत दाबत दाबत दात, आणि तो रस काढायचा आणि तो गिळायचा, काय मज्जा येते. अरे बापरे, चिरून खाण्यापेक्षा चोळून, हो चोळून खाण्यात खूप मज्जा. आणि खेड्यामध्ये ना म्हणजे असे छोटे छोटे छोटे छोटे पिटुकले पिटुकले आंबे मिळतात, एकदम छोटे छोटे. आणि ते छोटे छोटे पिटुकले आंबे असे धुवून चोळून एका दमात, म्हणजे दोन घासात ते खाऊन होतात अक्षरशः, इतके छान असतात. तर मी म्हणत होते चैत्र धाराशी आला आहे, मस्त कैऱ्या झुलतायत, अक्षय तृतीया येते आहे. आमच्याकडे गाणे म्हणतात माहिती तुम्हाला, चैत्राला गौरी बसतात, आपल्या खाजीला गौरी बसतात, आंब्याच्या रसाचा नैवेद्य असतो, मुलींनी दहन पेरलेलं असतं, गौर बसवलेले असते, मडक्याच्या खाली ते दहन असतं, ते हिरोगार मोठं होतं आणि छान दिसतं. गौरी वेगवेगळ्या माळा घालतात आणि मग ते दहनासहित ते मटक्या डोक्यावर घेऊन मुली नदीवरती टिपऱ्या खेळायला जातात. लहानपणी सगळं अनुभवलेलं आहे. हो, मी कधी नदीवर गेले नाही, पण सगळं दारासमोरून बायका मुली जायच्या, टिपऱ्या खेळत खेळत गाण्या म्हणत. कोणतं गाणं माहिती बघा, अथाने कैरी तथाने कैरी, कैरी जो का काय, कैरी जो का खाय, तट रतन धोबी धोय, रतन धोबी धोय, तटे कसा ना बजार, रतन धोबी धोय, तटे तोडास ना बजार, माय माले तोडा लिठेव जो बंधून हात दिधाळ जो, अथानी कैरी तथानी कैरी, कैरी झो का खाय. टिपऱ्या वाजवायच्या, असे गाणे म्हणत म्हणत मुली नटून थटून नदीवर जायच्या, खेळायच्या. हो, हा चैत्र महिना कसा आहे, अगदी माणसामध्ये चैतन्य निर्माण करणार आहे. हो, झाडं फुललेली आहेत, पळस फुललेले आहेत, लाल चुटूक, हे सगळीकडे गुलमोराची फक्त फुलंच फुलं आहेत. फुलांचे छत्र घेऊन गुलमोर उभे जिकडे तिकडे, आणि पळस असं लाल भडक आग ओकतोय जणू काही, एवढे सुंदर ही झाडं दिसत आहेत. ऊन भरपूर आहे, पण या झाडांच्या खाली मस्त नक्षीची सावली पडलेली असते. आणि आता तर सुट्टी आहे तुम्हाला, संध्याकाळ झाली की 5:30 वाजले की घराबाहेर पडायला हरकत नाही. हो, पण सध्या ऊन खूप आहे, दुपारी घराबाहेर पडायचं नाही, घरात आराम करायचा, अमरस खायचा, मजा करायची, घरातल्या घरात बैठे खेळ खूप आहेत, पत्ते खेळू शकता, कॅरम खेळू शकता, हो की नाही, भरपूर आहेत घरात खेळ, तुम्हाला खेळायला खेळ असतात. हो, नाही बाबांना त्रास द्यायचा नाही, धुमाकूळ घालायचा नाही, मग मजा करायची, पण कुणाला त्रास होणार नाही याची काळजी घेत. ऐकायचं गाणं मग चैत्राचं, ऐका. चैत्र आला हो दाराशी.

किती मोहरले झाडे झाली तर पोपटी आंबे किती मोहरले पहा सुटला दरवळ किती सुबक मोहर आणि सर्वांगानी उभवचे कविचा सवे हवे तन मन वर्षारंभाचा संदेश गुढी पाडव्याचा सण गुढी उभारू ज्ञानाची संगणकाची झालर करू संकल्प देण्याचा घालू प्रेमाची पाखर शुभारंभ सर्वार्थाने करू चांगल्या गोष्टींचा दूर जावयास नको घेऊ आदर्श सृष्टीचा किती रंग किती रूपे भर भरून ती देते आई प्रमाणे सृष्टीशी घट्ट घट्ट जोडा नाते चैत्र आला हो दाराशी चला करू रुजवात नव्या वर्षाच्या शुभेच्छा छान व्हावी सुरुवात हो नवीन वर्षाची सुरुवात चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ हो आपले मराठी महिने आणि मग या चैत्रामधले हे भरभरून ओसांडून चाललेलं चैतन्य ओ जिकडे तिकडे चैतन्य ओसांडून चाललेलं आहे फुलं फुललेली आहेत हो फुलं फुललेली आहेत आणि जिकडे तिकडे आनंदी आनंद आहे बाजारात फळच फळ आहे आंबेच आंबे आहेत आणि आता सुट्या लागल्यामुळे आंबे खायची विशेष मजा येणार आहे का मंडळी तर सांगते ना मी मग सुट्ट्यांमध्ये मजाच करायची असते सुट्या लागल्या की आत्या

गावी जायचं असतं, मामाच्या गावी जायचं असतं, आम्ही तर जायचं बा लहानपणी मामाच्या गावी. हो, कापड नेऊन घ्यायचं, धुवायला यायचं, पॅसेंजर असायची, प्लॅटफॉर्मवर थांबायचं, आईबरोबर इकडे तिकडे बघायचं, आणि मग पॅसेंजर आली की गाडीत बसायचं. सगळं कसं मला डोळ्यासमोर दिसतं. आणि मग चाळीस गाव लावून उतरून मग कधी कधी बैलगाडीने किंवा पॅसेंजर तिथे थांबली हिरापूरला थोडाच वेळ थांबते तिथे पटकन उतरून जायचं. मग आम्ही हो तिथे उतरलं की रेल्वे रुळांडून माझ्या घरी जायचं आणि काय मज्जा असायची मामाकडे. आम्ही फार सुगरण होती माझी, हो खूपच सुगरण होती. मस्त गरम गरम कडक कडक एक कोटीवर टाकलेल्या कडक कडक बाजरीच्या भाकरी आणि भेंडीची भरली खरपूस भाजी आणि जोडीला चुलीवर तापलेलं साई सकट खरपूस घट्ट असं म्हशीचं दूध आणि दिवसभर खायला आंबे. बाप रे काय सगळं होती मामी आमची. आम्ही इकडे जेवायला बसायचो आणि तिकडे गरमागरम भाकरी सुरू असायच्या टम्म फुगलेल्या अशा. गरमागरम भाजी, गरमागरम भाकरी, ते तापलेलं दूध, त्याच्यावरची साय, आ हा. मला अजून डोळ्यासमोरती कडक पोपडा आलेली टम्म फुगलेली भाकरी दिसते, एकवटी दिसते, चुलीचा जाळ दिसतंय, भाकरी थापणाऱ्या मामे दिसतायत, बाजूलाच कढईमध्ये मस्तपैकी खरपूस अशी भेंडीची भरली भाजी दिसते आणि कालामडून कुस करून आम्ही ताव मारतो आहे आणि भेंडी तोंडी लावतो आहोत. का मंडळी भाजी भाजी खाता काही नाही तुम्ही? हो, भेंडीची भाजी भरली भेंडी खूप छान लागते बरं, खाऊन पा खात मसाल. आणि भेंडीच काय सगळ्यात भाज्या खाल्ल्या पाहिजेत हो की नाही? मग असं आहे, मामाच्या गावाला रेल्वे बघण्याचं मला भयंकर आकर्षण, भयंकर म्हणजे भयंकरच आकर्षण. रात्री अंगणात खाटात टाकल्या चांदण्या मस्त मस्त गाडी शेजारूनच जाते, अगदी कमी अंतर गावाच्या अगदी खेटून गाडी जाते रेल्वे. आणि ह्या चाळीसगाव हे मोठं जंक्शन आहे, दिवसभरात शेकडो गाड्या तिथून जातात. हावडा मेल, पंजाब मेल, बापरे बापरे, कलकत्ता मेल, धाड धाड धाड धाड धाड धाड धाड, झुक झुक झुक झुक झुक झुक असा कानाशी आवाज आला की मी खाटेवर उठायची, धाब्यावर शिडी लावलेली असते तिथे धाब्यावर बघायला मी पळायची. इतकी मला रेल्वे आवडायची, अजूनही आवडते. हो, मामाच्या गावाला बाजार भरायचा तिथे ना, आपली चारोळी असतं ना, चारोळी आपण चारोळी टाकतो ना, बासुंदीमध्ये वगैरे चारोळी टाकतो ना, त्या चारोळीची फळं मिळायची, त्याला चारे म्हणतात, चारे. तर त्या मामाच्या गावाला हिरापूरला बाजार भरायचा, त्या बाजारामध्ये ते चारे मिळायचे. माझ्याच वयाची मामे बहीण माझी मला सांगायचे, चल आपण चारे घ्यायला जाऊ. आम्ही एक दोन बाजारात गेलो, ते चारे घेतले, त्याच्या आतमध्ये चारोळ्या निघाल्या, त्या फोडल्या जातात आणि त्या चारोळ्यांचा स्वाद घेतला. हो, कधी कधी रूळ ओलांडून शेतावर जायचं, आता रूळ ओलांडायचं म्हणजे गाडी बघायची, हो सिग्नल पडलेला आहे की नाही बघायचं, नंतर धडा तडा तडा धड गाडी येते आणि माणसाची फजिती फजिती होऊन जाते. मग त्या रेल्वेवर थांबायचं, उजवीकडे डावीकडे बघायचं, सिग्नल पडलेला आहे का बघायचं, आणि सिग्नल पडलेला नसेल तर धम पळत पळत पळत मग रेल्वेगाडीचे ते ट्रॅक रूळ ओलांडायचे आणि पलीकडे जायचं. मामाचं शेत पलीकडे होतं, गावाला केटून रूळ आहेत ना, सगळ्यांची शेती पलीकडे आहे तिथे. मग मामाच्या शेतामध्ये आंब्याचं झाड होतं, मामाने त्या आंब्याचं झाड दाखवलं, त्या कैऱ्या पाहिल्या आणि अशा प्रकारे थोडा वेळ रमत गमत आम्ही पुन्हा परत आलो. म्हणजे तुम्हाला माहिती आहे का, त्या म्हणजे मामाच्या गावाला रेल्वे रुळा जवळून जेव्हा रेल्वे जाते ना, तिथे गावाच्या शेवटी कुंभाराचे घर आहे. हे रेल्वेवाले काय करतात माहिती, पॅसेंजर म्हणा किंवा मोठ्या मालगाड्या धार धार धार धार करत 50-50 डब्यांच्या गाड्या जातात ना, आता ते लांब पल्ल्याच्या गाड्या असतात, त्या उन्हाळ्यामध्ये खूप ऊन असतं, मग थंड पाणी मिळत नाही. कुंभाराची घरं ना आमच्या ते रेल्वे ट्रॅकला लागूनच आहेत. म्हणजे उसार मंडळी तिथे मालगाडी थोडा वेळ थांबायची, पॅसेंजर थोडा वेळ थांबायची, त्या कुंभाराकडून मोठमोठी काळ्या रंगाची लाल रंगाची मोठे मोठी मटकी ते घेऊन जायचे आणि बदल्यामध्ये त्या कुंभारांना कोळसा देऊन जायचे. हो, त्यांच्याकडे गाड्यांमध्ये कोळसा भरलेला असतो ना, मग लांब लांब कुठे कुठे कोळसा कोळसा असतो त्या गाड्यांना, थोडासा कोळसा देऊन त्याच्या बदल्यात ते थंडगार पाण्याचे माडी घेऊन यायचे. आम्ही गंमत बघायचं लांबून, रेल्वेगाडी कशी थांबली, इंजिन थांबलेलं आहे आणि मग ते उतरले, ते मटका घेत आहेत, घेऊन जात आहेत, असं दृश्य फार क्वचित तुम्हाला कुठे बघायला मिळेल. हो, आता तिथे नेहमी असं घडतं आणि गावाला खेटूनच ट्रॅक आहे, त्याच्यामुळे अपघात पण खूप होतात. कोंबड्या, बकऱ्या, बैल, गाई सगळ्यांनाच रेल्वे ओलांडून पलीकडे जावं लागतं.
चारे मुख्य जनावर त्यांना काही कळत नाही, गाडी येते समजत नाही, आणि बऱ्याच वेळा गाई म्हशी बकऱ्या रेल्वेची धडक लागून त्यांना बळी पडतात आणि शेतकऱ्यांचं खूप नुकसान होतं. जिबैरी माणसं आहेत, आंधळी माणसं आहेत, त्यांना पण खूप त्रास होतो. बऱ्या माणसांना ऐकू येत नाही, आंधळ्या माणसांना दिसत नाही, पण ओरड नसेल तर मोठी पंचायत होते. तर अशा लोकांची ॲक्सिडेंट तिथे बऱ्याच वेळा होत असतात. रेल्वे ट्रॅक जवळ आहे आणि त्याचे काही सुपरिणाम आहेत आणि काही दुष्परिणामही आहेत. काय करणार, खूप छान गाव आहे माझ्या मामाचं गाव चाळीसगाव हिरापूर, आणि मग रेल्वेचं मोठं जंक्शन आहे चाळीसगाव. चाळीसगावला गाड्या खूप वेळ थांबतात, तिथे साफसफाई होते, गाड्यांमध्ये पाणी भरलं जातं, कर्मचारी गाड्यांची सफाई करतात, आणि प्लॅटफॉर्मवर तिथं प्रचंड गर्दी असते. केळीवाले काय, वडेवाले काय, राम राम राम राम, गाडी आली रे आली, एवढा गलबडा एवढा गलबडा, चाय चाय चाय चाय, वडापाव वडापाव, चाय चाय चाय चाय करून इतके भंडावून सोडतात ते लोक. आणि मग गाडीतले लोकही उपाशी तापाशी असतात, कुणाचे डबे नसतात, काही मंडळी खाली उतरतात, नळावर जातात, तंडावर पाणी फिरवतात, चाय चाय चाय करत ते चाय पितात, वडापाव घेतात, अजून कसले कसले डाळींचे वडे असतात ते घेतात, केळी घेतात, आणि मग हळूच डब्यामध्ये येऊन बसतात. मोठी मजा असं नाही का रेल्वेची, खरंच मला तर अजूनही आकर्षण आहे. मध्यंतरी आम्ही लांब पल्ल्याचे, आम्ही आधी केरळ वगैरेला गेलो होतो, नंतर कुठे गेलो होतो, अजून राजस्थानला गेलो होतो, काश्मीरला गेलो होतो. तर काही प्रवास मग रेल्वेने पण केला आम्ही. हो, रेल्वेने जायचं एका ठराविक ठिकाणी, तिथे मग ते लोक टूरवाले आपल्याला घ्यायला येतात आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन जातात. तर विमानाचा काही प्रवास काही रेल्वेचा प्रवास येताना तर आम्ही दोन दोन तीन तीन दिवसाचं, हो केरळून यायचं म्हणजे तीन दिवस लागतात. केरळून जेव्हा आम्ही आलो तर सेकंड एसीमध्ये मस्त एसीच्या डब्यामध्ये छान प्रवास आम्ही एन्जॉय केला. बसायचं, खायचं, प्यायचं, झोपायचं, गाडी आली की बघायचं बाहेर, आणि अशा प्रकारे तीन तीन दिवसाचा प्रवास प्रवास आमचा फार छान झाला. आता तुम्हाला हे कसं करून आठवलं मला, तुम्हाला आता गावाला जायचं आहे, मामाच्या गावाला जायचं आहे, आत्याच्या गावाला जायचं आहे. हो, मुंबईला जा, आई पप्पांना घेऊन जा, मुंबई खूप सुंदर आहे. हो, माझे वडील मला लहान असताना मी सातवीत होती बघा, तेव्हा मुंबई दाखवायला खास घेऊन गेले मला, मुंबई दाखवायला बापरे. तेव्हा ते एम एल ए होस्टेल आमदार निवास आहे ना, आमदार निवासात मुक्काम करायचा आम्ही, माझा भाऊ आणि मी, आम्ही दोघं गेलो होतो. मी सातवीत होते, माझा भाऊ अकरावी, वडील राजकारणात होते, त्यांना कामं करावी लागायची, तर निघून जायचे आम्ही दोघंच जण. मस्त खाली कॅन्टीनमध्ये जायचो, तिथे नाश्ता करायचो, वडील यायचं आम्हाला बाहेर घेऊन जायचे. किती बाबा, सगळं मुंबई त्यांनी आम्हाला फिरवलं. पहिल्या दिवशी आम्ही जेव्हा मुंबईला उतरलो ट्रेनमधून, तर माझ्या पप्पांनी वडिलांनी, हो धुळे जिल्ह्याचे मोठे क्रांतिकारक होते विष्णुभाऊ पाटील, त्यांनी मस्त घोड्याची बग्गी होती बघा, तेव्हा बग्गी असायची बघा, आता ब्रिटिश लोकांचे जसे बग्गी आहेत ना, तर मस्त काळी कुळकुळी तशी छान मोठी घोड्याची बग्गी टक टक टक टक करत मुंबईच्या डांबरी सडकेवरून चालू लागली, आणि महाराणीसारखे मी त्या बग्गीमध्ये बसले होते. अजून पण मी, मला डोळ्यासमोर दिसते त्या बग्गीमधून जाताना, सातवी ती परगाती पोर होती तेव्हा. मी या बग्गीतनं त्यांनी आम्हाला मुंबईमध्ये बाधी कुठे नेलं माहिती आहे का, तारापूर मत्स्यालय. हो, मुंबईला मस्त माशांचं असं तारापूर संग्रहालय, बापरे मी ते चक्करहूनच गेले. मला वाटायचं मासे फक्त पांढरेच असतात, ना ना बाबा, म्हणाल त्या रंगाचे मासे, बाप रे बाप, म्हणाल त्या रंगाचे पिवळे काय, सोनेरी काय, पांढरे शुभ्र काय, झुपकेवाले काय, रेशमी काय, आणि महाकाय पण प्रचंड मोठे असे मासे. नंतर मी काही वर्षापूर्वी लंडनला माझ्या मुलाकडे गेले होते, तर लंडनला तर एवढं मोठं ह्यूज असं मच्छालय आहे, समुद्रातच बांधलेलं आहे ते, समुद्रातच पाणी खेळवलेलं आहे, आणि एवढी प्रचंड मासे आहेत त्याच्यामध्ये, आणि कितीतरी 5-6 मजले तरी असेल ते, 5-6 मजल्यावरती समुद्राचं पाणी घुसवलेलं आहे काचांमध्ये, आणि मुंगीपासून मधमाशापासून एवढ्या छोट्या माशापासून तर हत्ती एवढ्या माशापर्यंत सर्व प्रकारचे मासे त्या हल नावाच्या लंडनच्या मच्छालयात पाहिला मी. आणि तेव्हा मला माझ्या वडिलांनी लहानपणी हे तारापूर मच्छालय पाहायला नेलं होतं ना, त्याची आठवण झाली.
इतकं छान वाटलं मला. लहानपणचं माणूस काहीच विसरत नाही. ते मच्छालय पाहिलं, नंतर आता बघा मी फार जुनी गोष्ट सांगते तुम्हाला, मी सातवीत होते म्हणजे बघा 1961 सालची गोष्ट, तुमच्या आई पप्पांचा जन्म तेव्हा झालेला नसेल. 61-62 साली मुंबईला राणीच्या बागेत गेलो, आत्ताची राणीची बाग आणि तेव्हाची राणीची बाग प्रचंड फरक आहे. हे सगळं का सांगते मी तुम्हाला, तुम्हाला सुट्ट्या लागल्या आहेत म्हणून. मी जे जे लहानपणी पाहिलं ते खूप सुंदर होतं आणि अजूनही तिथे आहे मुंबईमध्ये, तुम्ही ते पाहावं असं मला वाटतं म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगते आहे. तर राणीच्या बागेत गेलो तेव्हा तिथे बूट हाऊस होतं, बूट हाऊस जिना होता त्याला, बुटाच्या आकाराचा हाऊस. माझ्या वडिलांनी मला त्या बूट हाऊसमध्ये वरती चढवलं. आश्चर्य म्हणजे 5-6 वर्षांपूर्वी पुन्हा आम्ही दोघं, माझ्या मिस्टरांनी मी, पुन्हा नव्याने मुंबई बघायला गेलो. 4 दिवस समुद्राच्या काठावरती मस्त फॅशन हॉटेलमध्ये राहिलो आणि त्यावेळेला मी लहानपणी ज्या ज्या स्थळांना भेटी दिल्या होत्या त्या त्या स्थळांना मी पुन्हा भेटी दिल्या. केवढा आनंद झाला मला. मी नंतर आता म्हातारपणीसुद्धा तारापूर संग्रहालयात गेले, म्हातारपणीसुद्धा मी बूट हाऊस बघायला गेले. दुर्दैवाने राणीच्या बाग त्या दिवशी बूट हाऊस बंद होतं म्हणून मग लांबूनच ताऱ्याला खेटून त्याचा मी फोटो काढला. राणीच्या बागेत जाऊन बसतो. राणीच्या बागेचं स्वरूप आता पूर्ण बदललेलं आहे, खूप आलिशान आणि वेल मेंटेन्ड असं. त्यांनी आता लॉन वगैरे फुलं वगैरे खूप छान केलं आहे त्यांनी. सकाळी सकाळी आम्ही गेलो, झाडांची मस्त सावली होती, रंगीबेरंगी फुलांनी फुललेली झाडं होती, छान छान बाक आहे तिथे. त्या बागावरती सावलीत आम्ही बसतो, तिथे आम्ही फोटो काढले. सगळे लहानपणी पाहिलेली बाग माझ्या डोळ्यासमोर आली, माझे वडील डोळ्यासमोर आले, मला बूट हाऊसमध्येच वर चढवताना ते मला दिसले, राणीच्या बागेत फिरवताना ते मला दिसले आणि सगळ्या पूर्ण स्फूर्ती माझ्या जाग्या झाल्या. ओ मग राणीच्या बागेत आम्ही खूप रेंगाळलो. आता नव्याने गेलो होतो तेव्हासुद्धा हो बरं का मंडळी. त्यानंतर आम्ही कुठे गेलो माहिती आहे, आता अलीकडे सांगितलं ना 5-6 वर्षापूर्वी, तर घारापुरी लेणी बघायला. वा वा वा वा वा हा मुंबईमध्ये 1 तासाच्या अंतरावर या घारापुरी लेणी आहे. प्रचंड मोठं शिवमंदिर आहे ते, जुन्या काळी बांधलेलं. आणि गंमत म्हणजे तिथे बोटीतनं 1 तास प्रवास करावा लागतो. साध्या बोटी असतात, प्रचंड गर्दी असते आणि त्या बोटीत बसलं की सीगल्स पक्षी, पांढऱ्या रंगाचे पक्षी आपल्या डोक्यावरून प्रचंड गर्दी करत माणसं त्यांना खायला फेकतात आणि ते वरच्यावर झेलतात. हे पक्षी थेट सोबत करतात. तर 1 तास त्या बोटीतनं समुद्रातनं जाताना इतकी मजा येते. लांब दूरवर बोटी नांगरलेल्या दिसतात, काय काय दिसतात, तेलाच्या विहिरी दिसतात. आणि 1 तासाचा प्रवासानंतर जेव्हा आपण उतरतो तिथे घारापुरी लेणीला जाण्यासाठी माहिती तुम्हाला छोटीशी रेल्वे आहे. बघा मी तुमच्याशी रेल्वेविषयीच बोलत होती आणि आता पुन्हा रेल्वे आली, छोटीशी झुकझुक गाडी आहे. त्या झुकझुक गाडीत आम्ही बसलो आणि थेट मग घारापुरी लेण्यांजवळ उतरलो. बराच उंच असा प्रवास आहे, खूप पायऱ्या आहेत, खूप चढून जावं लागतं, खूप चालून जावं लागतं. धरायला बाजूला रॉड्स आहे आणि खूप प्रकारची साईडने दुकान आहे, नाना प्रकारच्या वस्तू, मोत्यांपासून खेळण्यांपासून आपल्याला जे आवडतं ना, साईडला खूप दुकानं आहेत लोकांची, तिथल्या लोकांची. ही दुकानं बघत रमत गमत खूप मोठ्या एवढ्या पायऱ्या चढत आम्ही त्या लेणीमध्ये पोहोचलो. एकच मोठ तरी चालेल, सुंदर मोठं.

तरी काही आपल्यातला सौंदर्याचा शोध काही संपलेला नाही. म्हणून मग त्या घारापुरी लेणे पाहून तृप्त होऊन जेव्हा आम्ही बाहेर पडलो, पुन्हा समुद्रावर आलो, पुन्हा जुगजुग गाडीत बसलो, जुगजुग गाडीतनं बोटीपर्यंत आलो, पुन्हा बोटीत बसलो. बोटीमधून जी हवा लागते ना बाहेरची, राम राम राम राम राम, इतकी सुंदर हवा त्या बोटीमधली, बाजूचे दृश्य इतके सुंदर, असं वाटतं की तो एक तासाचा प्रवास संपूच नाही. हो, आमच्यावर काही विद्यार्थी पण होते, काही परदेशी नागरिक पण होते, आणि त्या एकूणच घारापुरी लेणी पाहून प्रचंड प्रचंड मानसिक समाधान मिळालं, खूप आनंद झाला. हे का सांगते तुम्हाला मी, तुम्ही आता सुट्ट्या लागलाय तुम्ही जावं म्हणून. त्यानंतर आम्ही जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये गेलो. अरे बापरे, मुंबईत काय काय यावं बघण्यासारखं, प्रचंड आहे. मुंबई बघायला दादा 4-5 दिवस तरी निवांत पाहिजे. तो जहांगीर आर्ट गॅलरी बनली, म्युझियम पाहिलं, तिथून गेट वे ऑफ इंडियाला गेलो, तिथे ताज हॉटेल आहे, खाली उतरलो, समुद्राच्या काठावर बसलो, तिथे फोटो काढले गेट वे ऑफ इंडियाच्या, तिथे तिथून सुंदर लांब लांब अशा बोटे दिसतात, तिथे आम्ही खूप वेळ फोटो काढून इकडे तिकडे भटकलो, आणि मग टॅक्सीने आमच्या हॉटेलला आलो. काय मंडळी, बरंच काही सांगायचं आहे पण आता थांबते, पुढच्या भागात सांगेल. हा, आता तुम्ही मुंबईला जायची तयारी करा. आई बापा 4 दिवस आणि मुंबई पुढे हातामध्ये बघा, नाही करा सुट्टी, मजेत घालवा. ऑल द बेस्ट मित्रांनो, बाय बाय.

0: शकतात आणि काउन्सिलिंग पण करू शकतात.
1: ओके.
0: जनरली सायकॅट्रिस्ट आणि काउन्सिलर्स हे एका टीम मध्ये काम करतात. जसं एखादा एमडी फिजिशियन असतो त्याच्याबरोबर पॅथॉलॉजिस्ट असतो रेडिओलॉजिस्ट असतो, तर तसं सायकॅट्रिस्टच्या टीम मध्ये सायकॅट्रिस्ट काउन्सिलर्स सोशल वर्कर्स अशी ती टीम मध्ये काम करतात.
1: सोशल वर्कर्स का असतात? त्यांचं कारण
0: म्हणजे कम्युनिटी वर्क, की काही पेशंट्सला फॉलोअप करण्यासाठी जसं त्या गुजर गोळ्या घेत असतील नसतील त्यांना कधी कधी आम्ही कम्युनिटीमध्ये होम व्हिजिट्स पण करायला सांगतो.
1: ओके.
0: काही अडलं असेल पेशंट यायला तयार नसतो तर त्याची मनाची तयारी करण्यासाठी.
1: ओके. म्हणजे ते ऍक्सेप्टन्स करण्यासाठी की नाही नाही मला काही त्रास नाहीये. हे म्हणजे आता समजा माझ्याकडे पेशंट आहे, मला माहितीये की त्याला सायकियाट्रिस्टकडे जायला जाणं गरजेचं आहे त्याने, पण तो तयार नाही अजिबात, आणि मग अशा वेळेस मी तुझी मदत घेण्यासाठी करत येतो, तेव्हा तुझा अप्रोच काय असतो?
0: जनरली
1: माझं प्रामाणिक मत की त्याला औषधाची गरज आहेच.
0: जनरली नातेवाईक आधी भेटायला येतात, ते सगळे वर्णन करून सांगतात की काय बदल झालेले आहेत, त्याच्यातनं आम्हाला अंदाज येतो की डायग्नोसिस काय आहे, आणि मग तसं आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. तर बऱ्याच वेळा पेशंट्स त्यांना मान्य करायला तयार नसतात की त्यांना प्रॉब्लेम आहे, किंवा त्यांना तो शिक्का लावून घ्यायचा नसतो की मी मानसिक रुग्ण पेशंट आहे म्हणून. म्हणून ते म्हणतात की नाही मी मॅनेज करेल, माझ्या लेवलला मी करेल, मला थोडा वेळ लागेल पण होऊन जाईल. तर ते आपल्या आपल्या लेवलवर मॅनेज करायचा प्रयत्न करत असतात, पण जेव्हा ते जमत नाही तेव्हा आमचा रोल सुरू होतो. कारण आपल्या रेग्युलर लाईफमध्ये सुद्धा चॅलेंजेस येत राहतात आणि ते बरेच लोक आपल्या लेवलला हँडल करतात. घरातले वडील माणसं असतात, फ्रेंड्स असतात, त्यांच्या सपोर्टने ते त्या प्रॉब्लेममधनं बाहेर येतात. पण जेव्हा त्या सपोर्ट मिळाल्यानंतर सुद्धा जर ते प्रॉब्लेममधनं बाहेर येत नसतील याचा अर्थ आजाराची लेवल गाठलेली आहे आणि मग प्रॉपर सल्ला घेतलेला बरा.
1: न्यूक्लिअर फॅमिली झाल्यामुळे हे परिणाम वाढलेत का असं काय नाही?
0: डेफिनेटली फरक पडलेला आहे, कारण तो जो फॅमिली सपोर्ट होता तो कमी झाला ना.
1: बोलायला कोणीतरी होतं
0: आणि गाईड करायला लोक होती पूर्वी, किंवा आपल्याला माहिती असं एक निर्धास्त असायचं म्हणजे की आपल्या पाठीमागे लोक उभे आहेत. आता न्यूक्लिअर फॅमिली झाल्यामुळे काय झालंय की आपणच आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, आणि जेव्हा आपण थकतो तेव्हा कुणाकडे जायचं? मित्र पण बिझी असतात आजकाल, प्रत्येकाला आपले आपले प्रॉब्लेम्स आहेत.
1: बरं, आता पेशंट तुझ्याकडे यायला तयार नाहीये, मी तुझ्याकडे आलोय की माझा हसा असा आहे, तो पेशंट यायला तयार नाही, मग मी तुझ्याकडे येऊ शकतो?
0: हो डेफिनेटली, नातेवाईकांनी अप्रोच करायला पाहिजे म्हणजे त्यांना
1: मार्गदर्शन. कारण हे सबस्टिट्यूट होऊ शकत नाही की पेशंट यायला तयार नाही.
0: नातेवाईकने डेफिनेटली पुढे यायला पाहिजे, विचारायला पाहिजे की काय करायला हवं.
1: मग त्यावेळेस तुझे काय साधारण सल्ले असतात?
0: तर मग आम्ही हिस्ट्री ऐकल्यानंतर आम्ही त्यांना गाईड करतो की असा असा आजार असण्याची शक्यता आहे, त्याला भेटल्यावर ते कन्फर्म होऊन जाईल. मग अशा आजारांसाठी काउन्सिलिंग महत्वाचं आहे का औषधोपचार आणि काउन्सिलिंग कॉम्बिनेशन महत्वाचं आहे असं आम्ही गाईड करतो.
1: ओके.
0: आणि मग बऱ्याच वेळा त्यांना आम्ही समजून सांगतो की कसं सांगायचं पेशंटला की तो तयार होईल.
1: ओके.
0: जसं उदाहरणार्थ जेव्हा आम्ही पेशंटला सांगतो की तुला गरज आहे ट्रीटमेंटची, तर पेशंट ऐकत नाही, तो डिफेन्सिव्ह होतो. मग आम्ही नातेवाईकांना सांगायला सांगतो की अशा अशा गोष्टींचा तुला त्रास होतोय ना, तुला स्ट्रेस येतोय ना, तर एकदा आपण चर्चा करूया डॉक्टरांबरोबर, ते काय सांगतात आपण ऐकून बघू, पटलं तर कर नाही तर नको करू, असं थोडस ओपन माइंडेड ठेवलं ना की ते तयार पण होतात. एकदा आमच्याकडे आला तर आम्ही बरोबर त्याला हिस्ट्री घेताना एकदा आमच्याकडे आला की हिस्ट्री घेताना आम्ही बरोबर रॅपोर्ट डेव्हलप करतो आणि मग त्याचा विश्वास जिंकल्यामुळे मग तो यायला तयार होतो. बऱ्याच वेळा एक कॉमन एक्सपिरियन्स मला सांगतो पेशंटचा की पेशंट हेझिटंट असतो, असं म्हणतो की आम्ही 6 महिने झाले विचार करतोय जायचंय जायचंय, शेवटी आज आलो, मला वाटलं होतं की काय सीन असेल ह्या सायकॅट्रिक क्लिनिकमध्ये, कोण वेडा असेल, सिनेमात दाखवतात तसं.
1: हो, हो, हो.
0: आणि इथे आलो तर सगळे शांतपणे बसलेले होते, 4 चौघांसारखे लोक बसलेले होते, मला वाटलं मी सायकॅट्रिक क्लिनिकमध्ये आलो का कुठल्या नॉर्मल हॉस्पिटलला आलो.
1: हे आनंद मला सांग, सामान्य जनतेच्या दृष्टीने मला हे सांग, पेशंट तुझ्याकडे पहिल्यांदा आला तर तो कोणत्या मूड मध्ये असतो? म्हणजे तो घाबरत आलेला असतो का, त्याला लाज वाटत असतं का, तो लपत लपत येतो आजच्या तारखेला, कसा येतो?
0: म्हणजे बऱ्याच लोकांना हा संकोच असतो की आपल्याला कोणी तिथे बघेल का, कोणी ओळखीचं भेटेल का, मग तो आपल्याबद्दल काय विचार करेल, हा संकोच ह्या जगात सुद्धा आहे,
1: अजूनही
0: आहे.
1: पण तो अवेअरनेस होतोय, आता लोकांना ऍक्सेप्ट करतात.
0: बरेच लोक न्यूज पेपरमध्ये आर्टिकल्स वाचून सुद्धा येतात की त्याच्यामुळे त्यांचं डायग्नोसिस होतं, अरे हा मला तर हीच लक्षण आहेत, आपण जायला पाहिजे. तर हा जो प्रचार होतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून, न्यूज पेपर आर्टिकल्स मधून, त्याच्यामुळे लोकांना लक्षात यायला लागलं की अरे याच्यासाठी मदत अवेलेबल आहे आणि लोक पुढे यायला लागलेत. आता
1: मला एक सांग, समाज आणि सायकियाट्रिस्ट यांच्यामध्ये एवढा दुरावा अजूनही का आहे? म्हणजे आम्ही लोक अजूनही का घाबरतो, आम्हाला लाज वाटते का?

0: का आमच्या मनात असं बिंबवलं गेलंय की सायकॅट्रिस्टकडे गेले त्यांनी मेडिसिन दिले की तुम्ही डिपेंडंट राहाल, तो काय सायकॅट्रिस्ट देऊन देऊन देतो काय झोपेच्या गोळ्या.
1: तर समाजामध्ये खूप गैरसमज अजूनही प्रचलित आहेत. पहिला गैरसमज काय की मानसिक आजार जे आहेत हे मानसिक आजार असल्यामुळे तिथे डॉक्टर काय करणार, मला प्रॉब्लेम्स आहेत मला हँडल करायचे तर तिथे डॉक्टर काय करणार, असा सुद्धा एक समज आहे. दुसरा गैरसमज काय की जर डॉक्टर गोळ्या देतील तर त्या झोपेच्या गोळ्या असतील का, मला त्याची सवय तर नाही लागणार ना, त्या गोळ्यांचे साईड इफेक्ट असतात का. पेशंट म्हणतात की आम्ही एक पेशंट बघितला होता तो अगदी गुमसुम राहतो, तर त्याला बरेच दिवस झाले ट्रीटमेंट चालू आहे, त्याच्या गोळ्या बंदच झाल्या नाही. तर त्यावेळेस मग जेव्हा ते पहिल्यांदा येतात हे प्रश्न विचारतात आम्हाला, तर तेव्हा आम्हाला चान्स मिळतो त्यांच्या मनातले समज गैरसमज दूर करायला. पेशंट एज्युकेशन हा फार महत्वाचा भाग आहे आमच्या ट्रीटमेंटचा. आम्ही त्यांना समजून सांगतो की तो पेशंट जो तुम्ही बघितलाय जो 10 वर्षांपासून गोळ्या घेतोय तर तो गुमसुम राहतोय, तर तो गोळ्यांमुळे गुमसुम राहतोय असं नाही, तर तो त्याला सिझोफ्रेनियाचा आजार असेल. तर जो जसं डायबिटीस ब्लड प्रेशरला कसं लॉंग टर्म ट्रीटमेंट घ्यावे लागते तसं सिझोफ्रेनियाच्या आजाराला पण लॉंग टर्म ट्रीटमेंट घ्यावी लागते. तर म्हणून तो गोळ्यांमुळे गुमसुम आहे असं नाही, तर त्या आजाराचं स्वरूप पण तसं आहे, ती लक्षणं तशी आहेत म्हणून तो तसा आहे.
0: आनंद मला एक सांग, आता खूप बेसिक प्रश्न आहेत, तुला वाटतील की हे काय प्रश्न आहेत. तुमची जी औषधं असतात ते एक्झॅक्टली झोपेच्या गोळ्यासारखं काम करतात की नाही, तुमची मेडिसिन्स एक्झॅक्टली काय करतात?
1: खूपच सुंदर प्रश्न आहे, ह्या प्रश्नामुळे खूप लोकांचे गैरसमज दूर होतील. तर आजार का होतात हे मी थोडक्यात सांगतो की जसं डिप्रेशन आहे तर डिप्रेशनची बरीच कारणं असतात, पण त्याच्यातलं एक फिजिओलॉजिकल कारण हे असतं की ब्रेनमध्ये विचारांचं आणि भावनांचं जे केंद्र असतं तर त्याच्यामध्ये सिरोटोनिन नावाचं एक केमिकल कमी झालं की माणसाला उदास वाटायला लागतं, उत्साह कमी होतो, इंटरेस्ट कमी होतो, झोपेवर परिणाम होतो. तर उपचार करताना सिरोटोनिनचे लेवल वाढवणारी आम्ही औषधं देतो, म्हणजे मूळ कारण दुरुस्त होतं. तर ही स्पेसिफिक औषधं,
0: याचा झोपेच्या गोळीशी काही संबंध
1: नाही.
0: आणि सेरोटोनिन का कमी होतं?
1: सेरोटोनिन बऱ्याच वेळा वेगवेगळ्या कारणांमुळे कमी होतं. पहिलं प्रमुख कारण असतं फॅमिली हिस्ट्री. हा, जर आई वडिलांना, काका काकूंना, मावशीला जर कोणाला डिप्रेशन किंवा मग दुसरे मानसिक आजार असतील तर पुढच्या पिढीला चान्सेस वाढतात तसे आजार होण्याचे. आणि जनरली काय होतं की घरात जर कोणाला मानसिक आजार असेल तर त्या मुलाचं लहानपणापासून जे संगोपन असतं त्याच्यावर पण परिणाम होतो ना. आणि म्हणून जेनेटिक्स पण आहे आणि जे संस्कार त्याच्यावर पडतात जे अर्धवट संस्कार पडतात, कारण आई किंवा वडिलांना जर मानसिक आजार असेल तर त्यांची कॅपॅसिटी थोडीशी कमी होते, ह्या दोन्ही गोष्टींच्या कॉम्बिनेशनमुळे त्याच्यावर पण त्याचे परिणाम होत असतात. तर जेनेटिक्स आणि नर्चरिंग ह्या दोघांचं कॉम्बिनेशन आहे त्याच्यामुळे हे आजार होतात. जसं दुसरं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर सिझोफ्रेनियाचा जो आजार आहे किंवा संशयाचा आजार म्हणतो आम्ही त्याला,
0: सिझोफ्रेनियाला,
1: हा, तर त्याच्यामध्ये डोपामिन नावाचं केमिकल असतं ते वाढलेलं असतं.
0: सिझोफ्रेनियामध्ये नेमकं काय होतं
1: तर आधी मी हे पूर्ण करतो आणि मग सांगतो की जसं डोपामिन वाढलं की संशय यायला लागतो, भास व्हायला लागतात, सिरोटोनिन कमी झालं की उदास वाटायला लागतं, दडपण यायला लागतं, घबराट व्हायला लागते. तर आम्ही औषधं देताना स्पेसिफिक औषधं देतो तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. म्हणून आमची जी औषधं असतात ही झोपेच्या गोळ्या नसतात, तर ती स्पेसिफिक आजार बरं करणारी औषधं असतात. हा, एखाद्या पेशंटला जर असं लक्षण असेल की त्याला संशयाबरोबर झोपे लागत नाही तर आम्ही निवडताना पण झोपेची गोळी न देता अशी गोळी निवडतो ज्याच्याने मूळ आजार पण बरा होईल आणि झोपही लागेल. तर बऱ्याच वेळा आम्ही झोपेच्या गोळ्या कमी देतो कारण आम्हाला त्याची जाणीव आहे की झोपेच्या गोळ्यांची सवय लागू शकते. इनफॅक्ट आपण जर असं म्हटलं की जे फॅमिली डॉक्टर्स असतात किंवा फिजिशियन असतात तर त्यांना इतर गोळ्या माहीत नसतात म्हणून ते पेशंटला सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट देताना झोपेची गोळी देतात. पण आम्ही उलट झोपेच्या गोळ्या कमी वापरतो, आम्ही मूळ आजार बरं होणाऱ्या गोळ्या जास्त वापरतो आणि अशा गोळ्या निवडतो ज्याच्याने झोपेची गोळी न देता सुद्धा झोप लागेल अशी सोय करता येते. जसं मी सिझोफ्रेनिया आजाराचं उदाहरण घेतलं तर पूर्वी एक म्हण होती की संशयाला औषध नसतं, पण आता बदललं सगळं. संशयाला सुद्धा औषध आहे, स्पेसिफिक औषध आहे ज्याच्याने संशय दूर होतो. एक किस्सा सांगतो तुला. माझ्याकडे एक 70 वर्षाचा वयस्कर माणूस आला, त्याची 60 वर्षाची पत्नी होती, मुलं त्यांना घेऊन आले आणि म्हणाले की बाबांना काय झालं बघा जरा, तर ते आईवर संशय घेतात. आई पण म्हणाली डॉक्टर मी जेव्हा सुंदर दिसायची तेव्हा त्यांनी कधी संशय घेतला नाही, आता माझे समोरचा दात पडलाय आणि ह्या वयात ते माझ्यावर संशय घेतात की तू कोणाशी तरी बोलतेस म्हणून. तर बाबांना विचारलं की बाबा, तर ते म्हणाल की मला कानात आवाज येतात की ती बोलताना मला ऐकू येतं. मी विचारलं त्यांना की किती वाजता, तर ती रात्री 2 वाजता बोलते. आणि त्यांची पत्नी म्हणाली अहो मी डाराडोर झोपलेली असते त्यावेळेस. मग यांना आवाज कुठून येतात, मग लक्षात आलं की त्यांना भास होत होते, तर ज्यांना दुसऱ्या कोणालाच आवाज येत नाही पण त्यांना आवाज यायचे त्याला आम्ही भास म्हणतो, किंवा त्याला ऑडिटरी हॅल्युसिनेशन म्हणू आपण. तर त्यांना स्पेसिफिक गोळी दिली आणि त्यांचा संशय दूर झाला. तर अशा पद्धतीने अगदी सिंपल पद्धतीने उपचार करता येतात जर प्रमुख कारण ओळखता आलं तर.
0: मला एक सांग, सायकेट्रिक आजारांमध्ये सगळ्यात जास्त भीतीदायक सिझोफ्रेनिया म्हणतात, बरोबर आहे?
1: बरोबर आहे.
0: का बरं भीतीदायक?
1: सिझोफ्रेनिया हा आजार कमी वयात सुरू होतो, म्हणजे ज्या वयात लोकांना आपलं करिअर सेटल करायचं असतं, एज्युकेशन पूर्ण करायचं असतं, आपल्या पायावर उभं राहायचं असतं, नेमकं त्या काळात तो आजार सुरू होण्याची शक्यता जास्त असते. मग त्याच्यामुळे त्यांची पुढची सगळी प्रगती त्याच्यावर परिणाम होतो, तर म्हणून त्याला त्रासदायक आजार असं म्हणतो आपण. आणि तो लॉंग टर्म चालणारा आजार असतो.
0: लॉंग टर्म इन द सेन्स,
1: म्हणजे असं समजू आपण की 30% पेशंट असे असतात की ज्यांचा वेळेत उपचार केला तर 1-1.5 वर्ष ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांच्या गोळ्या कमी कमी करून बंद करतो आम्ही, आणि 30% पेशंट

0: असे एक आजार, हे सगळे हेरिडिटरी आजार आहेत.
1: काय बोलतो,
0: त्याचं कारण काय आहे? आजार हे ब्रेन बऱ्याच वेळा आम्हाला का वाटतं
1: उदास वाटतं, म्हणजे नेमकं काय होतं रे?
0: म्हणजे त्यांना, त्यांचा जो मूड असतो तो उदास असतो, इंटरेस्ट लेवल कमी झालेली असते, एनर्जी लेवल कमी झालेली असते, उत्साह कमी झालेला असतो, आणि ज्या गोष्टी त्यांना पूर्वी आवडायच्या त्याच्यात त्यांना मन लागत नसतं, कॉन्सन्ट्रेशन होत नसतं, जेवणावर झोपेवर परिणाम झालेला असतो. ते ही लक्षणं आली की मग आम्ही म्हणतो की डिप्रेशन नावाचा आजार सुरू झालेला आहे. तर जो कॉमन समज आहे की काहीतरी टेन्शन आल्यावर आजार होतात असं पण नाही. काही केसेसमध्ये विनाकारण सुद्धा ही आजाराची लक्षणं सुरू होतात. त्याला आम्ही म्हणतो फिजिओलॉजिकल डिप्रेशन किंवा बायोलॉजिकल डिप्रेशन आम्ही त्याला म्हणतो. त्याला प्रसंग लागत
1: नाही, हेरिडिटरी.
0: हा, हेरिडिटरी जर हिस्ट्री असेल तर चान्सेस जास्त असतात. पण कधी कधी असंही होतं की घरात कोणालाच नाहीये पण कुठून तरी पहिला पेशंट सुरू होतो त्या घरामध्ये, आणि मग तिथून पुढे रिस्क वाढते हेरिडिटरीची, असं पण बघितलं गेलेलं आहे.
1: हे आजारला काउन्सिलिंग किती प्रमाणात मदत करतं? जर काही लोक फक्त काउन्सिलरकडे जात असले मेडिसिन अवॉइड करण्यासाठी, तर
0: जे न्यूरोटिक इलनेसेस आहेत, जसं उदाहरणार्थ डिप्रेशन, एन्झायटी, फोबिया, भीतीचे आजार, उदासीनतेचे आजार, किंवा पर्सनॅलिटी जे प्रॉब्लेम्स असतात, तापट स्वभाव आहे, ह्या स्पेक्ट्रम मधले जे आजार आहेत त्याच्यामध्ये काउन्सिलिंगचा रोल असतो. पण जर सायकॉटिक इलनेसेस असले, जसं उदाहरणार्थ संशयाचा आजार, त्यांना कितीही समजावलं तरी ते म्हणतात नाही मला माहिती आहे की हे असंच आहे, तर ते पक्कं बसलेलं असतं, खटकी पडलेली असतं म्हणतो आपण. तर जे सायकॉटिक डिसऑर्डर्स आहेत तर त्यांना काउन्सिलिंग जास्त उपयोग होत नाही, पण डिप्रेशन एन्झायटीसाठी काउन्सिलिंगचं डेफिनेट रोल आहे. आणि असं बघितलं गेलेलं आहे की फक्त काउन्सिलिंगचे पेशंट्स किंवा फक्त औषधाने उपचार केलेले पेशंट याच्यापेक्षा काउन्सिलिंग आणि औषधोपचार एकत्र केलेले पेशंट जास्त चांगले बरे होतात.
1: काउन्सिलिंग नेमकं काय करतं?
0: तर काउन्सिलिंग मध्ये काय करतो आम्ही की पेशंटचे जे फॉल्टी थिंकिंग पॅटर्न्स आहेत, चुकीच्या विचार करण्याची पद्धती जी असतात ते ओळखतो, आणि मग त्याच्यात चर्चा करून त्यांना हे पटवून देतो की बघा असा जर विचार कराल तर मग तुम्हाला त्रास होणारच आहे. जर समजा इरॅशनल बिलीफ्स असतील त्यांचे काही, किंवा इनलॉजिकल बिलीफ्स असतील, किंवा फार आयडियलिस्टिक बिलीफ्स असतील.
1: अच्छा, आयडियलिस्टिक पण वाईट का?
0: हो, कारण आजच्या जगामध्ये आयडियलिस्टिक अपेक्षा किंवा बिलीफ्स पूर्ण होणार का?
1: मला एक्झाम्पल देतो आयडियलिस्टिक, तिन्ही याचे उदाहरण दे.
0: तर एक कॉमन बिलीफ असतं लोकांचं की मी कोणाचं वाईट केलं नाही, माझं कोणी वाईट करू नये.
1: ज्योतिषाचं सेंटेन्स, ज्योतिषावर पूर्ण विश्वास.
0: तर अशी जर बिलीफ असेल तर असं वाटतं ना, नॅचरल ना, मी कोणाचं वाईट केलं नाही तर माझं कोणी वाईट करू नये. पण असं घडतं का जीवनात? असं नाही घडत ना. मग काय होतं, त्यांना अपेक्षा भंग होतो, त्यांना धक्का लागतो की अरे मी कोणाचं वाईट केलं नाही, मलाच लोक धोका देऊन गेले, किंवा मी माझ्या मित्राची मदत केली, त्याला गरज होती तेव्हा, आता मला गरज आहे, पण तो म्हणतो की माझ्याकडे पैसे नाहीत, तुझे पैसे मी नंतर परत करेन, माझ्याकडे आल्यावर परत करीन, मग माझे पैसे अडकले आणि मला आता गरज आहे, मग तो त्याचा हिरमूड होतो. मग त्याचा असं म्हणतो ना की आपण माणुसकीवरचा विश्वास उडून जातो.

0: करायची वेळ येते तेव्हा सगळं हात वर करतात, सगळे म्हणतात की आता आमच्याकडे नाही आहे, असं नाही तसं नाही. नंतर एकीत भावाने एवढं केलं मध्ये आमच्याकडे येतो, मग चर्चेत आम्ही ओळखतो की अरे हिने कसं वागायला पाहिजे याच्यावर शकतो. मग हे जेव्हा लक्ष घालतात फ्रेम करायला सांगतो, करणारा स्वभाव आहे, मी मदत करतो, मला त्याच्यात आनंद वाटतो, समाधान वाटतं, समोरच्यांनी कसं वागावं हे त्यांनी ठरवावं, असं ओपन माइंडेड राहिलं तर अपेक्षा भंग कमी होतात.
1: असं तुमच्या बोलण्याने फरक पडतो, काउन्सिलिंग फरक होतो,
0: कारण आम्ही काही उदाहरणं वापरतो, काही एक्झाम्पल्स देतो. जसं एक एक्झाम्पल बघूया आपण की समजा आमचा जो पेशंट आहे तो समजा एखाद्या जंगलात गेला आणि समोर बिबट्या आला, तर तो बिबट्याला म्हणेल का की मी व्हेजिटेरियन आहे तू मला खाऊ नको, मी कधी कोणाला खाल्लं नाही तू मला खाऊ नको, असं चालेल का? अशी उदाहरणं दिली की त्यांना क्लिक होतं की नाही तो तो त्याच्या स्वभावानुसार वागणार आहे की नाही. तर म्हणून मग ते त्यांचे बिलीफ सिस्टम रिफ्रेम करायला शिकतात. फार आदर्शवादी जर अपेक्षा असल्या तर त्या पूर्ण होत नाही. जसं उदाहरणार्थ मला खोटं बोललेलं चालत नाही, खोटं कोणी बोललं तर मला राग येतो. पण आसपास आपण जमाना जर बघितला तर लोक छोटे मोठे खोटे बोलत राहतात आणि मग यांचा संताप होत राहतो, मग हा संताप घरच्यांवर काढतात. मग जेव्हा आम्ही त्यांच्या डिस्कशनमधनं त्यांना काउन्सिलिंग करताना सांगतो की जसा जमाना तशा अपेक्षा ठेवायला पाहिजे की नाही, एकदम आदर्श.

भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 211 दशक 16 समास 6 वायुस्तवन निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ। हा वायुदेव धन्य आहे याचा स्वभाव विचित्र आहे। वायुमुळे सगळे जीव जगामध्ये वावरतात। वायुमुळे श्वासोश्वास होतो, नाना विद्यांचा अभ्यास होतो, शरीराचं चलन वलन वायुमुळे घडतं। चलन वलन प्रसारण निरोधन आकुंचन प्राण अपान व्यान उदान समान वायू नाग कूर्म कर्कश धन देवदत्त धनंजय असे वायूचे उदंड प्रकार आहेत। ब्रह्मांडामध्ये वायू प्रगटला, ब्रह्मांड देवतांना पुरवला गेला, तिथून पिंडामध्ये नाना गुणाद्वारे प्रगटला। सर्व लोकांमध्ये सगळे देव त्याचप्रमाणे पुरुषार्थ करणारे दानव मृत्यूलोकी मानव आहे। विख्यात राजे आहेत। नरदेहात नाना प्रकारचे नाना भेद आहेत। अनेक प्रकारची स्वापद आहेत। वनचर जलचर आहेत। ते आनंदाने क्रीडा करीत असतात। या सगळ्यांमध्ये वायू खेळत असतो। पक्ष्यांचे समुदाय असतात। उन्हाच्या झळा उफाळून येतात। हे सगळं वायूमुळे घडतं। मेघाचे पाण्यानं भरण्याचं काम जे आहे ते वायू करतो, सगळ्यांना पिटाळतो। वायूसारखा कारभारी दुसरा कोणीही नाही। शरीरातील वायू हा अंतरात्म्याच्या सत्तेत त्याच्या इच्छेनुसार वागत असतो, परंतु बाहेरील वायू व्यापक स्वतंत्र असल्याने त्याच्या सामर्थ्याला उपमा नाही। डोंगरापेक्षा मोठ्या घनदाट मेघांच्या फौजा लोकांच्या कार्यासाठी आकाशात उडतात। आकाशामुळे वायूमुळे वीज गर्जना करतात। चंद्र सूर्य नक्षत्रमाला ग्रहमंडळ मेघमाळा ब्रह्मांडामध्ये जे काही नाना प्रकार आहेत ते सगळे प्रकार वायूमुळे आहेत। ते एक केले तरी वेगळे करता येत नाही आणि वेगळे केले तरी एक होत नाही। त्याप्रमाणे हा गुंता झालेला आहे। हा वेगळा कसा करणार ते समजत नाही। जोरदार वारा सुटतो तेव्हा संभाव्य गारा पडतात। त्याप्रमाणे जीव पाण्यामुळे निर्माण होतात। कमळाच्या देठाला जसा आकार आधार जो असतो तो जलाच्या आधाराने भूगोलाला शेषाने धरलेले असते। शेषाला पवनाचा आधार असतो। आधारामुळे त्याचं शरीर फुगतं। मग शेषाने भूमंडळाचा वार घेतला। महाकुर्माचं शरीर मोठं असतं। त्याने ब्रह्मांड पालथं घातलं। त्याचं शरीर कायम राहतं ते वायूमुळे। वायुमयेच वराह अवतारात परमेश्वराने आपल्या दातावर पृथ्वी तोलून धरली होती। ब्रह्मा विष्णू महेश्वर चौथा आपण जगदेश्वर वायू स्वरूप आहे असं विवेकी लोक जाणतात। 33 कोटी देव आहेत। 88 सहस्र ऋषी आहेत। भाराभार सिद्ध योगी आहेत। हे सगळे वायूमुळेच आहेत। 9 कोटी कात्यायनी 56 कोटी चामुंडिनी 8 कोटी भूतखाणी ही वायूमुळे आहेत। भूते देवते नाना शक्ती वायुरूप असं त्याचं व्यक्तिमत्व आहे। कितीतरी नाना जीव भूमंडळावर आहेत। पिंडी ब्रह्मांडी वायू पुरून उरला आहे। बाहेरून त्याचंच आवरण आहे। असा सगळ्यांच्या ठाई समर्थ असा वायू पुरून उरला आहे। असा समर्थ पवन आहे। त्याचा हनुमंत हा नंदन आहे। हनुमानाचे तन मन धन रघुनाथ स्मरणात गुंतलेलं आहे। हनुमंत हा वायूचा प्रसिद्ध पुत्र आहे। पिता आणि पुत्रामध्ये भेद नाही। दोघेही पुरुषामध्ये सारखेच आहेत। हनुमंताला प्राणनाथ असं म्हणतात। असा गुणांनी समर्थ आहे। प्राणाशिवाय सगळे व्यर्थ आहे। मागे हनुमंताच्या मागे मृत्यू आला होता तेव्हा वायूने त्याला प्रखून धरले होते। तेव्हा सगळ्या देवांची अवस्था प्राणांतिक झाली होती। तेव्हा सगळे देव एकत्र आले। त्यांनी वायूचं स्तवन केलं। मग वायू प्रसन्न होऊन त्यांनी मोकळा केला। असा प्रतापी थोर हनुमंत आहे। तो ईश्वराचा अवतार आहे। त्याचा पुरुषार्थ सगळे देवगण पाहतच राहिले। देव कारागृहामध्ये देव होते ते हनुमंताने पाहिले आणि मग त्याने लंकेभोवती संहार करून त्यांना बाहेर काढलं। देवांना दिलेल्या कष्टाचं त्यानं उट्ट काढलं। त्यामुळे शेपटीधारकाचं मोठं कौतुक आणि आश्चर्य लोकांना वाटतं। रावण सिंहासनावरती होता। तिथे जाऊन त्याने ठोसा मारला। लंकेमध्ये विरोध केला। त्यामुळे देवाला त्याचा आधार वाटला। मोठा पुरुषार्थ पाहिला। मनामध्ये रघुनाथाविषयी करुणा त्याने बाळगले। सगळ्या दैत्यांचा संहार केला। सगळ्या देवांना सोडवलं आणि त्रैलोक्यातील प्राणीमात्रांना सुखी केलं। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे वायुस्तवन निरुमण नाम साहू समास समाप्त। जय जय रघुवीर।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मला कुणाचं दुःख पाहवत नाही. पुष्कळ मंडळी यावीत, आलेल्याला खायला घालावं आणि भगवंताचं नाम घ्यावं, या तीन गोष्टी मला फार आवडतात. त्या जो करेल त्याच्या हयातीत त्याला कधीही कमी पडणार नाही. जो माझ्या स्मरणात प्रपंच करतो त्याच्या प्रपंचात मी आहे. माझ्या माणसानं प्रपंचात हेळसांड केलेली मला आवडायची नाही. उलट, इतरांच्यापेक्षा त्यांना जास्त दक्षता दाखवली पाहिजे. कमी आहे त्याची काळजी न करता, जास्त असेल तर त्याविषयी ममत्व न ठेवता जो येईल तसा खर्च करतो तो मनुष्य ते सर्व मला देतो. मला विकत श्राद्ध घ्यायची सवय आहे. मला स्वतःचा प्रपंच करता आला नाही, पण दुसऱ्याचा मात्र चांगला करता येतो. माझ्याजवळ एकही पैसा नव्हता आणि खाणारी माणसं पुष्कळ होती, पण मी कधीही काळजी केली नाही. मी आजपर्यंत पैसे जीभ विटाळली. एकला नकळत माझ्या उशाशी, तर मी ते हे सारखे आणि स्वतःच्या श्रमानं चार आणे मला मारुतीच्या देवळात आणि आखलं. हे करायला कोण तयार आहे? माझा हट सोडला नाही. कधी दैन्यपणा आवडत नाही. त्याकरता निसंभी मला कधीच लाज वाटली. एकच दोष आहे, मला कुणामाशी सापडायचं नाही. माझ्यातलं प्रेम काढलं तर मग मी नाहीच. मला फक्त आईच्याच प्रेमाची कल्पना आहे. माझ्याकडे येणाऱ्या माणसाला माहेरी आल्याप्रमाणे

0: प्रमाणे वाटलं पाहिजे. तो परत जाताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं पाहिजे, दुसऱ्याला आपला आधार वाटला पाहिजे. मी असून काहीच होत नाही, ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच असतात, पण आपण असण्यामध्ये एक आधार आहे असं इतरांना वाटावं. माझंच आहेत कुणास ठाऊक, पुढं असो वा तिला सांगितलं तेच मी शेवटीही सांगतो, त्याच्या नामाला सोडू नका. रामरायानं तुम्हा सर्वांवर कृपा करावी ही माझी त्याला प्रार्थना आहे. तुम्ही माझ्यासाठी इतक्या आपलेपणानं कष्ट करता याची जाणीव, या कष्टांचा मोबदला रामरायास तुम्हाला देईल. तुम्ही सर्वजण आनंदात राहा हा माझा तुम्हा सर्वांना आशीर्वाद आहे. अत्यंत चिकाटीनं संतांचा समागम करावा आणि त्यांच्या कृपेस पात्र व्हावं. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
1: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

नमस्कार श्रोते हो, मी अरुण सूर्यवंशी। जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेत आपण ऐकणार आहोत प्राध्यापक प्रवीण डवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन। घडणाऱ्या मुलांसाठी भाग 29, शोध व्यक्तिमत्वातील श्रीमंतीचा या लेखाचा पुढील भाग। बालमित्रांनो, परमेश्वराने या सृष्टीत आपल्याला उगीच पाठविलेले नाही। प्रसिद्ध विचारवंत दादा धर्माधिकारींनी म्हटले आहे, परमेश्वराला अपेक्षित असलेले कार्य आधीच्या पिढीकडून घडत नाही, तेव्हा हे विश्व सुंदर करण्यासाठी परमेश्वर नवीन पिढी जन्माला घालतो। आपण का जन्माला आलो याचा शोध घेणे म्हणजेच व्यक्तिमत्वाचा शोध घेणे होय। आज केवळ पुस्तकी माहितीने परिपूर्ण मुले आढळतात। मार्गदर्शके, प्रश्नांचे उत्तर संच तुम्हाला गुणवत्ता यादीत स्थान देतील, परंतु अंकामधून व्यक्त होणाऱ्या गुणांबरोबर आंतरिक रसिकतेची महाद्वारे खुले करणारे गुण, त्या गुणांना बिलगलेले माहितीची टरफले उघडून पडतील। म्हणून बालमित्रांनो, तुम्ही केवळ माहितीवंत व्यक्तिमत्वाचे होऊ नका। शास्त्रीय ग्रंथ, महाकाव्य, पाठीवर लादलेले गाढव करणारी आजची प्रचलित शिक्षण पद्धती तुम्ही स्वतःच्या प्रयत्नाने निदान तुमच्या पुरता तरी बदलली पाहिजे। सृष्टीतील अनेक प्राणी तसे आपण मनुष्य प्राणी, पण आपल्यातील प्राणीपण पुसून पूर्ण माणूस होण्याचा रियाज सुरू करणे म्हणजेच साधना होय। विद्यार्थ्याने साधक वृत्तीचे असले पाहिजे। साधकालाच व्यक्तिमत्व प्राप्त होते, बाकीच्यांना नुसते शरीर मिळते। बालमित्रांनो, तुमचे ध्येय केवळ खूप पैसा देणारी नोकरी एवढेच शूद्र असून चालणार नाही, तर नोटांच्या पलीकडील अमूल्य, कधीच न हरवणारे असेही काही जगात आहे हे समजून घेणारे मन, हेच खरे धन। आपण वृत्तपत्रात वाचतो की कुणीतरी बँक लुटून 50 लाख रुपये पळवून नेले, पण आपण असे कधी वाचतो का गोपीकृष्णाचे नृत्य पळवले, लता दीदींचा स्वर पळवला, जयंत नारळीकरांची बुद्धिमत्ताच पळवली? नाही ना वाचत असं काही, कारण दैवी देणगी बरोबरच स्वतःच्या प्रयत्नांनी त्यांनी आपली कला आपल्या व्यक्तिमत्वाचा एक भाग करून टाकली आहे। नाक, कान, डोळे तशी आपली कला। बंद मुठीत एखादा परिसाचा तुकडा असावा आणि त्याने सामान्य लोह

0: या विचारांना जपायला हवं आणि तसं उजळायला हवं. शोध व्यक्तिमत्वातील श्रीमंतीचा या लेखाचा पुढील भाग पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता.
1: जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेत सध्या आपण ऐकत आहोत प्राध्यापक प्रवीण नवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा. त्यासाठी आमचा नंबर आहे 8380016512. बालक व माझ्या पालक मित्रांनो, भेटूया याच कार्यक्रमात

नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आयुष्यात जगताना अनेकदा तुम्ही काय किंवा मी काय कधी मना जनात व्हाय मी प्रश्न उत्तर नसलेला हा प्रश्न विचार खरं ना. मी देवाला कुणी दैवा प्रश्नालय कधी असं निदान माझ्या तरी ऐकिवा शोध मोहिमेला लागले. आणि गंमत म्हणजे या शोध मोहिमेत उत्तर मिळण्याऐवजी प्रश्नातली हवाच फुस्स झाली की हो. व्हाय मी मधला मी हा इंग्रजी भाषेतला असला काय किंवा आपल्या माय मराठीतला मी काय या विश्वाच्या अफाट पसाऱ्यातली एक निर्मिती. उत्तुंग पर्वतराजी अथांग सागर किनाऱ्यावरच असीम आकाशाखालच एक खर तर अगदी क्षुल्लक अस्तित्व. अगदी आजच्या मानवी जातीच्या 8 अब्जापेक्षाही अधिक असलेल्या लोक

0: काय विचार नाही
1: बघा हा मित्र मैका,
0: मानच नाही तर अपमान सुद्धा मोठा, अगदी सगळ्यांपेक्षा वेगळा। माझ यश जसं मोठ सगळ्यात तसच मला आलेलं अपयश हार ही सुद्धा जगात सगळ्यात क्लेशकारक गोष्ट माझ्या वाट्याला आलेली। मला आयुष्यात भोगावे लागलेले कष्ट दुःख, करावा लागलेला संघर्ष त्याग खर तर जगात कुणालाच करावा लागला नाही हा ठाम समज असून सुद्धा ते मिळालं नाही एकमेव जग अशा या होती फिर मी वाय मी फेर धरत असतो। गोल गोल त्याच्या भोवती फिरताना उड्यांवरची झाड बघूच तयार आहे त्या विचार पाहिलं तर हा सोबत वाय दुःख।

झाली असेल आणि जे माझ्याकडे नाही ते नसलेली जगातली मी एकमेव व्यक्ती नाही हे स्वतःला बजावा. वाय मी म्हणणाऱ्यांनी अवतीभवती बघितल्यावर कळेल आय एम नॉट ओनली बट

नमस्कार, मी मोना कारखानीस सिंगापूर इथून बोलत आहे. चला जाऊया या आता आजच्या कार्यक्रमात. आपण जाणार आहोत भारतातील गोवा या समुद्र किनाऱ्यासाठी प्रसिद्ध असलेल्या राज्यात. काही दिवसापूर्वी मी सिंगापूरहून भारतात आले होते, कारण मला जागतिक कविता दिनानिमित्त गोव्याला होणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय काव्य संमेलनासाठी निमंत्रित करण्यात आले होते. साहित्यिक कार्यक्रमात उपस्थित राहणे आणि तेही गोव्याला, माझे आणि गोव्याचे ऋणानुबंध असावेत. याआधी मी कमीत कमी 7-8 वेळा गोव्याला जाऊन आले आहे. प्रसंग वेगळे, कारणे वेगळी, प्रवासाची वाहनेही वेगळी, पण ओढ तीच. काही ठिकाणांना मंडळी स्वतःचे वलय असते, स्वतःचे वेगळेपण असते. कितीही वेळा गेले तरी तिथे जाण्याची इच्छा काही कमी होत नाही. उलट त्या ठिकाणाला भेट दिली की आनंद मिळतो, ऊर्जा मिळते. पण अर्थात त्यासाठी आपल्याकडे त्या स्थळाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी पाहिजे, नाही का? केवळ नकाशावर दिसते म्हणून किंवा इतर पर्यटक जातात म्हणून आपणही जाऊन आलो तर तेवढा निखळ आनंद मिळेल का, हा विचार मनात येतो. असो, मंडळी माझ्याकडे त्यावेळी वेळ कमी होता, त्यामुळे मी इंडिगो कंपनीच्या विमानाने मुंबई ते गोवा हा प्रवास केला. तो 40 ते 45 मिनिट मी गोव्याला कॅटामरीनाने,

आणि लुप्त झाले आहेत हे लक्षात आले. गोवा म्हटलं की हिरवाई, गोवा म्हटलं की भरपूर नारळ पाणी, गोवा म्हटलं की शांत रस्ते, या मनातील कल्पनांना आता थोड्या प्रमाणात तिलांजली द्यायची तयारी ठेवली पाहिजे हे लक्षात आले. 10-12 वर्षापूर्वी मला गोव्याच्या प्रवासात भेटलेले एक स्थानिक गोवेकर गृहस्थ सांगत होते त्याची याक्षणी आठवण झाली. ते म्हणत होते, गोवा बदलत आहे. कारखाने आणि नवीन इमारती, घरं, बंगले उभी करताना झाडे सपासप कापली जात आहेत. त्यांचा स्वर दुःखी होता. मंडळी, प्रदूषण वाढत आहे याची कल्पना मला रस्त्यावर प्रचंड वाहतूक ट्रॅफिक दिसताना होत होती, पण तरीही सुधारणा होत आहे हे लक्षात आले. विमानतळावरून पणजीकडे जाणारा लाल रस्ता बदलून आता त्या जागी काळा डांबरी रस्ता दिसत होता. मांडवी नदी दिसली आणि पूर्वीच्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. मी रोज सकाळ संध्याकाळ मांडवी नदीवरून संथ चालणारी वाहतूक पाहायला पूर्वी जात असे. तिथली विशिष्ट प्रकारची बोट, म्हणजे त्याला फेरी म्हणतात, आपल्या पोटात माणसांना, गाड्यांना, सायकलींना घेऊन जाताना मोठी गंमत वाटत असे. त्या काळी तिकीट नव्हते. मी उगीचच फेरीतून या किनाऱ्यावरून त्या किनाऱ्याला 2-3 फेऱ्या मारत असे. बहुतेक प्रवासी पणजीतून सरकारी कार्यालयातून काम करणारे असत. सकाळी कामाला येत आणि संध्याकाळची फेरी पकडून परत आपापल्या घरी जात असत. अनेक जण कोकणी भाषा बोलत. आपल्यापैकी अनेक जणांना गोवा म्हटलं की मारिया, जॉन अशी नावं डोळ्यासमोर येतात, पण हे अर्ध सत्य आहे मंडळी. शांता, गौरी, माधवी, सुभाष, तुकाराम अशी अस्सल मराठमोळी नावं गोव्याला आढळतात आणि अशी माणसं गोव्याला बहुसंख्येने राहतात. मराठी किंवा कोकणी बोलतात हे पूर्ण सत्य आहे. अर्थात 1961 पर्यंत, स्वतंत्र होईपर्यंत 450 वर्षाहून अधिक काळ इथे पोर्तुगीज लोक राहत होते. काही काळ डचही होते, त्यामुळे इथे कॅथलिक लोकसंख्या आहेच. वास्तुशास्त्र, पाककला यावर चक्क पोर्तुगीज छाप स्पष्टपणे दिसून येतो. गोव्याला उतरल्यावर इच्छितस्थळी न्यायला मला ज्या बाई आल्या होत्या त्या स्वतः सरकारी अधिकारी असून आर्चरी शिकत आहेत. त्यांचा जन्म इथलाच आणि त्यांना गोव्याची खडा न खडा माहिती होती. त्यांच्याकडून ती माहिती ऐकायला खूप मजा आली. मुख्य म्हणजे त्यांचे गोव्याविषयीचे भरभरून असलेले प्रेम मला सतत ऐकू येत होते, दिसत होते, आढळत होते. आपल्याला तेच पाहिजे असते, नाही का मंडळी? आपण जिथे राहतो त्या जागेवर आपले नितांत प्रेम असले पाहिजे, नाही का? तर मंडळी, याच विचारावर आज इथे थांबण्याची वेळ आली आहे. या भागात मी मोहना कारखानीस आपला निरोप घेते. यापुढे भेटूया याच वारी, याच वेळी. नमस्कार.

हेलो हेलो हेलो हेलो, बापरे काय ऊन पडतंय हो जबरदस्त. हो पण काही चिंता नाही, आता आता परीक्षा संपल्या, रिझल्ट सुद्धा लागला, डोक्याला ऊन लागायचं कामच नाही. आता आता काय, घरात फुंदडायचं, खायचं प्यायचं मस्त, दुपारी घरात बैठे खेळ खेळायचे, संध्याकाळी बाहेर पळायचं खेळायला. कित्येक मंडळी तर मामाच्या आत्याच्या गावाला सुद्धा पळाले असतील, हो की नाही. हो, हे आंब्याचे दिवस सुरू होत आहेत आता, झालेच आहेत की. आणि आंब्याच्या दिवसामध्ये मामाच्या गावात फार मज्जा असते हो. हो, माझ्या मामाचं गाव चाळीसगावाजवळ हिरापूरचं आहे. लहानपणी एकदा गेले मी आमच्या कापडण्याला, तर मी काही एवढे आंबे कधी पाहिलेले नव्हते. मामाकडे गेलो तर एक मोठा कोठा बाजरीचा भरलेला, आणि त्या बाजरीच्या भरलेल्या कोठ्यामध्ये 3-4 गोण्या कैऱ्या टाकलेल्या पिकायला. बापरे, मी तरी एवढे आंबे कधीच पाहिले नव्हते. आत्ता माझ्या दाराशी आंबा आहे, त्याला भरपूर आंबे लागलेले आहेत. राशेगावला माझं शेत आहे, तिथे आंबे लागलेले आहेत. पण लहानपणी एवढे आंबे कुठे पाहिले होते, मी आंबोळीच पाहिलेले नव्हते. आणि आणखी ते रेल्वेचं गाव आहे, ट्रॅक ओलांडून जावं लागतं. सारखी झुकझुक गाडी बघायला मिळायची, मला फार आवडते झुकझुक गाडी. अगदी धाब्यावर पळायची मी बघायला लहानपणी, गाडी बघायला हिरापूरला गेल्यानंतर. हो, आणि त्याच्यामुळे मग ते कोठ्यामधले 3-4 पोती आंबे कैऱ्या टाकलेल्या, केव्हाही हात घाला, पिवळा दमक आंबा हातात यायचा, धुवायचा, चोळायचा आणि चोखायचा. हो, आम्ही कधीच कापून आंबे खाल्ले नाही बाबा. मी तर अजून पण कापून आंबे कधी खात नाही. मला आंबा चोळून रसरशीत रस तोंडात भरायला काय मज्जा येते हो. ती कोय चोखायची, ते सालातला रस काढत दाबत दाबत दात, आणि तो रस काढायचा आणि तो गिळायचा, काय मज्जा येते. अरे बापरे, चिरून खाण्यापेक्षा चोळून, हो चोळून खाण्यात खूप मजा. आणि खेड्यामध्ये ना म्हणजे असे छोटे छोटे छोटे छोटे पिटुकले पिटुकले आंबे मिळतात, एकदम छोटे छोटे. आणि ते छोटे छोटे पिटुकले आंबे असे धुवून चोळून एका दमात, म्हणजे 2 घासात ते खाऊन होतात अक्षरशः, इतके छान असतात. तर मी म्हणत होते चैत्र दाराशी आला आहे, मस्त कैऱ्या झुलतायत, अक्षतृतीया येते आहे. आमच्याकडे गाणी म्हणतात माहिती तुम्हाला, चैत्राला गौरी बसतात, अपाखाजीला गौरी बसतात, आंब्याच्या रसाचा नैवेद्य असतो, मुलींनी दहन पेरलेलं असतं, गौर बसवलेले असते, मडक्याच्या खाली ते दहन असतं, ते हिरोगार मोठं होतं आणि छान दिसतं. गौरी वेगवेगळ्या माळा घालतात आणि मग ते दहनासहित ते मटक्या डोक्यावर घेऊन मुली नदीवरती टिपऱ्या खेळायला जातात. लहानपणी सगळं अनुभवलेलं आहे. हो, मी कधी नदीवर गेले नाही, पण सगळं दारासमोरून बायका मुली जायच्या टिपऱ्या खेळत खेळत गाणे म्हणत. कोणतं गाणं माहिती बघा, अथानी कैरी तथानी कैरी कैरी जो का काय, कैरी जो का खाय तट्टे रत्तन धोबी धोय, रत्तन धोबी धोय तट्टे कसाना बजार, रत्तन धोबी धोय तट्टे तोडासना बजार, माय माले तोडा लिठेव जो बंधून हात दिधळ जो, अथानी कैरी तथानी कैरी कैरी झो का खाय. टिपऱ्या वाजवायच्या असे गाणे म्हणत म्हणत मुली नटून थटून नदीवर जायच्या खेळायच्या. हो, हा चैत्र महिना कसा आहे, अगदी माणसामध्ये चैतन्य निर्माण करणारा आहे. हो, झाडं फुललेली आहेत, पळस फुललेले आहेत, लाल चुटूक हे सगळीकडे गुलमोराची फक्त फुलंच फुल आहेत. फुलांचे छत्र घेऊन गुलमोर उभे जिकडे तिकडे, आणि पळस असं लाल भडक आग उगतोय जणू काही, एवढे सुंदर ही झाडं दिसत आहेत. ऊन भरपूर आहे, पण या झाडांच्या खाली मस्त नक्षीची सावली पडलेली असते. आणि आता तर सुट्टी आहे तुम्हाला, संध्याकाळ झाली की 5:30 वाजले की घराबाहेर पडायला हरकत नाही. हो, पण सध्या ऊन खूप आहे, दुपारी घराबाहेर पडायचं नाही, घरात आराम करायचा, अमरस खायचा, मजा करायची. घरातल्या घरात बैठे खेळ खूप आहेत, पत्ते खेळू शकता, कॅरम खेळू शकता, हो की नाही. भरपूर आहेत घरात खेळायला, तुम्हाला खेळायला खेळ असतात. हो, नाही बाबांना त्रास द्यायचा नाही, धुमाकूळ घालायचा नाही, मग मजा करायची, पण कुणाला त्रास होणार नाही याची काळजी घेत. हेच गाणं मग चैत्राचं ऐका. चैत्र आला हो दाराशी झाड

झाडे झाली तर पोपटी आंबे किती मोहरले, पहा सुटला दरवळ किती सुबक मोहर, रातराणे सर्वांगानी अनुभवते मखर, चैत्र पालवीच्या सवे बहरावे तन मन, वर्षारंभाचा संदेश धुडी पाडव्याचा सण, रूढी

जावयास नको घेऊ आदर्श सृष्टीचा, किती रंग किती रूपे भर भरून ती देते आई प्रमाणे सृष्टीशी घट्ट घट्ट जोडा नाते, चैत्र आला हो दाराशी चला करू रुजुवात, नव्या वर्षाच्या शुभेच्छा छान व्हावी सुरुवात हो, नवीन वर्षाची सुरुवात चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ हो आपले मराठी महिने, आणि मग या चैत्रामधले हे भरभरून ओसांडून चाललेलं चैतन्य, ओ जिकडे तिकडे चैतन्य ओसांडून चाललेलं आहे, फुलं फुललेली आहेत हो, फुलं फुललेली आहेत आणि जिकडे तिकडे आनंदी आनंद आहे, बाजारात फळच फळ आहे, आंबेच आंबे आहेत आणि आता सुट्या लागल्यामुळे आंबे खायची विशेष मजा येणार आहे, का मंडळी खरं सांगते ना मी, पण सुट्ट्यांमध्ये मजाच करायची असते, सुट्ट्या लागल्या की आत्याच्या गावी जायचं असतं, मामाच्या गावी जायचं असतं, आम्ही तर जायचं व्हा लहानपणी मामाच्या गावी, हो कापड घेऊन निघायचं, धुव्याला यायचं, पॅसेंजर असायची, प्लॅटफॉर्मवर थांबायचं, आईबरोबर इकडे तिकडे बघायचं आणि मग पॅसेंजर आले की गाडीत बसायचं, सगळं कसं मला डोळ्यासमोर दिसतं आणि मग चाळीस गावला उतरून मग कधी कधी बैलगाडीने किंवा पॅसेंजर तिथे थांबली हिरापूरला थोडासा वेळ थांबते तिथे पटकन उतरून जायचं, मग आम्ही हो तिथे उतरलं की रेल्वे ओलांडून मामाच्या घरी जायचं आणि काय मज्जा असायची मामाकडे, आम्ही फार सुगरण होते माझी हो खूपच सुगरण होते, मस्त गरम गरम कडक कडक एक कोटीवर टाकलेल्या कडक कडक बाजरीच्या भाकरी आणि भेंडीची भरली खरपूस भाजी आणि जोडीला चुलीवर तापलेलं साई सकट खरपूस घट्ट असं म्हशीचं दूध आणि दिवसभर खायला आंबे, बाप रे काय सुगरण होती मामी आमची, आम्ही इकडे जेवायला बसायचो आणि तिकडे गरमागरम भाकरी सुरू असायच्या टम्म फुगलेल्या अशा, गरमागरम भाजी गरमागरम भाकरी ते तापलेलं दूध त्याच्यावरची साय, आहा हा हा मला अजून डोळ्यासमोरती कडक पोपडा आलेली टम्म फुगलेली भाकरी दिसते, एकवटी दिसते, चुलीचा जाळ दिसत आहे, भाकरी थापणारे मामे दिसत आहेत, बाजूलाच कढईमध्ये मस्तपैकी खरपूस अशी भेंडीची भरली भाजी दिसते आणि काला म्हणून पुस करून आम्ही ताव मारतो आहे आणि भेंडी तोंडी लावतो आहोत, का म्हणजे भाजी भाजी खाता काही नाही तुम्ही, हो भेंडीची भाजी भरली भेंडी खूप छान लागते बरं खाऊन पा खात मसात, आणि भेंडीच काय सगळ्यात भाज्या खाल्ल्या पाहिजेत हो की नाही, मग असं आहे मामाच्या गावाला रेल्वे बघण्याचं मला भयंकर आकर्षण, भयंकर म्हणजे भयंकरच आकर्षण, रात्री अंगणात खाटात टाकल्या चांदण्या मस्त मस्त गाडी शेजारूनच जाते अगदी कमी अंतर गावाच्या अगदी खेटून गाडी जाते रेल्वे, आणि ह्या चाळीसगाव हे मोठं जंक्शन आहे, दिवसभरात शेकडो गाड्या तिथून जातात, हावडा मेल पंजाब मेल बापरे बापरे कलकत्ता मेल धाड धाड धाड धाड धाड धाड धाड झुक झुक झुक झुक झुक झुक असा कानाशी आवाज आला की मी खाटेवर उठायची, धाब्यावर शिडी लावलेली असते तिथे धाब्यावर बघायला मी पळायची, इतकी मला रेल्वे आवडायची अजूनही आवडते हो, मामाच्या गावाला बाजार भरायचा तिथे ना हे पिचळी आपण सा त्या चारोळीची फळं मिळायची चारे, त्या मामाच्या गावाला हिरापूरला बाजार भरायचा, त्या बाजारामध्ये ते चारे मिळायचे, माझ्याच बघायचं आपण चारे घ्यायला जाऊ, आम्ही एक दोन ते चारे घेऊया निघाल्या त्या फोडल्या जातात आणि त्या वर जायचं, आता रोल हो सिग्नल पडलेला आहे की नाही बघायचं, मग ते धडा तडा तडा धडा गाडी येते आणि माणसाची फजिती फजिती होऊन जाते, मग त्या रेल्वेवर थांबायचं उजवीकडे डावीकडे बघायचं सिग्नल पडलेलं आहे का बघायचं, सिग्नल पडलेला नसेल तर धम पळत पळत पळत मग रेल्वेगाडीचे ते ट्रॅक ओलांडायचे आणि पलीकडे जायचं, मामाचं शेत पलीकडे होतं गावाला केटोल रूळ आहेत ना सगळ्यांची शेती पलीकडे येते, ते मग मामाच्या शेतामध्ये आंब्याचं झाड होतं, मामाने त्या आंब्याचं झाड दाखवलं, त्या कैऱ्या पाहिल्या आणि अशा प्रकारे थोडा वेळ रमत गमत आम्ही पुन्हा बघत आलो, म्हणजे तुम्हाला माहिती आहे का त्या माझ्या मामाच्या गावाला रेल्वे रुळा जाऊन जेव्हा रेल्वे जाते ना तिथे गावाच्या शेवटी कुंभाराचे घर आहे, हे रेल्वेवाले काय करतात माहिती
पॅसेंजर म्हणा किंवा मोठ्या मालगाड्या धार धार धार धार करत 50-50 डब्यांच्या गाड्या जातात ना, आता ते लांब पल्ल्याच्या गाड्या असतात त्या, उन्हाळ्यामध्ये खूप ऊन असतं, मग थंड पाणी मिळत नाही. कुंभाराची घरं ना आमच्या ते रेल्वे ट्रॅकला लागूनच आहेत. मग ही उसान मंडळी तिथे मालगाडी थोडा वेळ थांबायची, पॅसेंजर थोडा वेळ थांबायची, त्या कुंभाराकडून मोठमोठी काळ्या रंगाची लाल रंगाची मोठे मोठी मटकी ते घेऊन जायचे आणि बदल्यामध्ये त्या कुंभारांना कोळसा देऊन जायचे. हो, त्यांच्याकडे गाड्यांमध्ये कोळसा भरलेला असतो ना, मग लांब लांब कुठे कुठे कोळसा कोळसा असतो त्या गाड्यांना, थोडासा कोळसा देऊन त्याच्या बदल्यात ते थंडगार पाण्याचे माडी घेऊन यायचे. आम्ही गंमत बघायचं लांबून, रेल्वेगाडी कशी थांबली, इंजिन थांबलेलं आहे आणि मग ते उतरले, ते मटका घेत आहेत, घेऊन जात आहेत, असं दृश्य फार क्वचित तुम्हाला कुठे बघायला मिळेल. हो, आता तिथे नेहमी असं घडतं आणि गावाला खेटूनच ट्रॅक आहे, त्याच्यामुळे अपघात पण खूप होतात. कोंबड्या बकऱ्या बैल गाई सगळ्यांनाच रेल्वे ओलांडून पलीकडे जावं लागतं. बिचारे मुख्य जनावरं, त्यांना काही कळत नाही, गाडी येते समजत नाही आणि बऱ्याच वेळा गाई म्हशी बकऱ्या रेल्वेची धडक लागून त्यांना बळी पडतात आणि शेतकऱ्यांचं खूप नुकसान होतं. जी बैरी माणसं आहेत, आंधळी माणसं आहेत, त्यांना पण खूप त्रास होतो. बऱ्या माणसांना ऐकू येत नाही, आंधळ्या माणसांना दिसत नाही, पण बरोबर नसेल तर मोठी पंचायत होते. तर अशा लोकांची ॲक्सिडेंट तिथे बऱ्याच वेळा होत असतात. रेल्वे ट्रॅक जवळ आहे आणि त्याचे काही सुपरिणाम आहेत आणि काही दुष्परिणामही आहेत. काय करणार, खूप छान गाव आहे माझ्या मामाचं गाव चाळीसगाव हिरापूर, आणि रेल्वेचं मोठं जंक्शन आहे चाळीसगाव. चाळीसगावला गाड्या खूप वेळ थांबतात, तिथे साफसफाई होते, गाड्यांमध्ये पाणी

भरलं जातं, कर्मचारी गाड्यांची सफाई करतात आणि प्लॅटफॉर्मवर तिथं प्रचंड गर्दी असते. केळीवाले काय, वडेवाले काय, राम राम राम राम, गाडी आली रे आली, एवढा गलबडा एवढा गलबडा, चाय चाय चाय चाय, वडापाव वडापाव, चाय चाय चाय चाय करून इतके भंडावून सोडतात हे लोक. आणि मग गाडीतले लोकही उपाशी तापाशी असतात, कुणाचे डबे नसतात, काही मंडळी खाली उतरतात, नळावर जातात, तंडावर पाणी फिरवतात, चाय चाय चाय करत ते चाय पितात, वडापाव घेतात, अजून कसले कसले डाळींचे वडे असतात ते घेतात, केळी घेतात आणि मग हळूस डब्यामध्ये येऊन बसतात. कुठे मजा असं नाही का रेल्वेची, खरंच मला तर अजूनही आकर्षण आहे. मध्यंतरी आम्ही लांब पल्ल्याचे आम्ही आता केरळ वगैरेला गेलो होतो, नंतर कुठे गेलो होतो, अजून राजस्थानला गेलो होतो, काश्मीरला गेलो होतो, तर काही प्रवास मग रेल्वेने पण केला. हो, रेल्वेने जायचं एका ठराविक ठिकाणी, तिथे मग ते लोक टूरवाले आपल्याला घ्यायला येतात आणि पंचतारांकित हॉटेलमध्ये घेऊन जातात. तर विमानाचा काही प्रवास काही रेल्वेचा प्रवास येताना तर आम्ही दोन दोन तीन तीन दिवसाचं, हो केरळून यायचं म्हणजे 3 दिवस लागतात. केरळून जेव्हा आम्ही आलो तर सेकंड ACमध्ये मस्त ACच्या डब्यांमध्ये छान प्रवास आम्ही एन्जॉय केला. बसायचं, खायचं, प्यायचं, झोपायचं, गाडी आली की बघायचं बाहेर, आणि अशा प्रकारे 3-3 दिवसाचा प्रवास आमचा फार छान झाला. आता तुम्हाला हे कसं आठवलं मला, तुम्हाला आता गावाला जायचं आहे, मामाच्या गावाला जायचं आहे, आत्याच्या गावाला जायचं आहे. हो, मुंबईला जा, आई पप्पांना घेऊन जा, मुंबई खूप सुंदर आहे. हो, माझे वडील मला लहान असताना आम्ही 7 वीत होती बघा, तेव्हा मुंबई दाखवायला खास घेऊन गेले मला, मुंबई दाखवायला बापरे. तेव्हा ते MLA हॉस्टेल आमदार निवास आहे ना, आमदार निवासात मुक्काम करायचा आम्ही, माझा भाऊ आणि मी, आम्ही दोघं गेलो होतो. मी 7वीत आणि माझा भाऊ 11वीत, वडील राजकारणात होते, त्यांना कामं करावी लागायची, तर निघून जायचे आम्ही दोघं जण. मस्त खाली कॅन्टीनमध्ये जायचो, तिथे नाश्ता करायचो, वडील यायचं मला बाहेर घेऊन जायचे. किती बाबा सगळं मुंबई त्यांनी आम्हाला फिरवलं. पहिल्या दिवशी आम्ही जेव्हा मुंबईला उतरलो ट्रेनमधून, तर माझ्या पप्पांनी वडिलांनी, हो धुळे जिल्ह्याचे मोठे क्रांतिकारक होते विष्णुभाऊ पाटील, त्यांनी मस्त घोड्याची बग्गी होती बघा, तेव्हा बग्गी असायची बघा, आता ब्रिटिश लोकांच्या जसं बग्गी आहेत ना, तर मस्त छान मोठी घोड्याची बग्गी टाक, आणि मग त्या बसत्या बग्गीमधून जाताना 7वीत बग्गीत नसलं माहिती आहे का पोरं.

मासे बाप रे बाप म्हणाल, त्या रंगाचे पिवळे काय, सोनेरी काय, पांढरे शुभ्र काय, झुपकेवाले काय, रेशमी काय आणि महाकाय पण प्रचंड मोठे असे मासे. नंतर मी काही वर्षापूर्वी लंडनला माझ्या मुलाकडे गेले होते, तर लंडनला तर एवढं मोठं ह्यूज असं मच्छालय आहे, समुद्रातच बांधलेलं आहे ते, समुद्रातच पाणी खेळवलेलं आहे आणि एवढे प्रचंड मासे आहेत त्याच्यामध्ये. आणि कितीतरी 5-6 मजले तरी असेल ते, 5-6 मजल्यावरती समुद्राचं पाणी घुसवलेलं आहे काचांमध्ये. आणि मुंगीपासून मधमाशापासून एवढ्या छोट्या माशापासून तर हत्ती एवढ्या माशापर्यंत सर्व प्रकारचे मासे त्या हल नावाच्या लंडनच्या मच्छालयात पाहिला मी. आणि तेव्हा मला माझ्या वडिलांनी लहानपणी हे तारापूर मच्छालय पाहायला नेलं होतं ना, त्याची आठवण झाली. इतकं छान वाटलं मला, लहानपणचं माणूस काहीच विसरत नाही ते मच्छालय पाहिलं. नंतर आता बघा, मी फार जुनी गोष्ट सांगते तुम्हाला, मी 7वीत होते म्हणजे बघा 1961 सालची गोष्ट, तुमच्या आई पप्पांचा जन्म तेव्हा झालेला नसेल. 61-62 साली मुंबईला राणीच्या बागेत गेलो, आत्ताची राणीची बाग आणि तेव्हाची राणीची बाग प्रचंड फरक आहे. हे सगळं का सांगते मी तुम्हाला, तुम्हाला सुट्ट्या लागल्या आहेत म्हणून. मी जे जे लहानपणी पाहिलं ते खूप सुंदर होतं आणि अजूनही तिथे आहे मुंबईमध्ये, तुम्ही ते पाहावं असं मला वाटतं म्हणून मी तुम्हाला हे सगळं सांगते आहे. तर राणीच्या बागेत गेलो तेव्हा तिथे बोट हाऊस होतं, बोट हाऊस जिना होता त्याला, बुटाच्या आकाराचा हाऊस. माझ्या वडिलांनी मला त्या बोट हाऊसमध्ये वरती चढवलं. आश्चर्य म्हणजे 5-6 वर्षांपूर्वी पुन्हा आम्ही दोघं, माझ्या मिस्टर आणि मी, पुन्हा नव्याने मुंबई बघायला गेलो. 4 दिवस समुद्राच्या काठावरती मस्त फॅशन हॉटेलमध्ये राहिलो. आणि त्यावेळेला मी लहानपणी ज्या ज्या स्थळांना भेटी दिल्या होत्या त्या त्या स्थळांना मी पुन्हा भेटी दिल्या. केवढा आनंद झाला मला. मी नंतर आता म्हातारपणीसुद्धा तारापूर संग्रहालयात गेले, म्हातारपणीसुद्धा मी बोट हाऊस बघायला गेले. दुर्दैवाने राणीच्या बाग त्या दिवशी बोट हाऊस बंद होतं म्हणून मग लांबूनच ताऱ्याला खेटून त्याचा मी फोटो काढला. राणीच्या बागेत जाऊन बसतो. राणीच्या बागेचं स्वरूप आता पूर्ण बदललेलं आहे, खूप आलिशान आणि वेल मेंटेन्ड असं. त्यांनी आता लॉन वगैरे फुलं वगैरे खूप छान केलं आहे त्यांनी. सकाळी सकाळी आम्ही गेलो, झाडांची मस्त सावली होती, रंगीबेरंगी फुलांनी फुललेली झाडं होती, छान छान बाग आहे तिथे. त्या बागावरती सावलीत आम्ही बसतो, तिथे आम्ही फोटो काढले. सगळे लहानपणी पाहिलेली बाग माझ्या डोळ्यासमोर आली, माझे वडील डोळ्यासमोर आले, मला बोट हाऊसमध्येच वर चढवताना ते मला दिसले, राणीच्या बागेत फिरवताना ते मला दिसले आणि सगळ्या पूर्ण स्फूर्ती माझ्या जाग्या झाल्या. ओ मग राणीच्या बागेत आम्ही खूप रेंगाळलो. आता नव्याने गेलो होतो तेव्हासुद्धा हो बरका मंडळी. त्यानंतर आम्ही कुठे गेलो माहिती आहे, आता अलीकडे सांगितलं ना 5-6 वर्षापूर्वी, तर घारापुरी लेणी बघायला. वा वा वा वा वा हा मुंबईमध्ये 1 तासाच्या अंतरावर या घारापुरी लेणी आहे. प्रचंड मोठं शिवमंदिर आहे ते, जुन्या काळी बांधलेलं. आणि गंमत म्हणजे तिथे बोटीतनं 1 तास प्रवास करावा लागतो. साध्या साध्या बोटी असतात, प्रचंड गर्दी असते आणि त्या बोटीत बसलं की सीगल्स पक्षी, पांढऱ्या रंगाचे पक्षी आपल्या डोक्यावरून प्रचंड गर्दी करत माणसं त्यांना खायला फेकतात आणि ते वरच्यावर झेलतात. हे पक्षी थेट सोबत करतात. तर 1 तास त्या बोटीतनं समुद्रातनं जाताना इतकी मजा येते. लांब दूरवर बोटी नांगरलेल्या दिसतात, काय काय काय काय दिसतात, तेलाच्या विहिरी दिसतात. आणि 1 तासाचा प्रवासानंतर जेव्हा आपण उतरतो तिथे घारापुरी लेणीला जाण्यासाठी माहिती तुम्हाला छोटीशी रेल्वे आहे. बघा मी तुमच्याशी रेल्वेविषयीच बोलत होती आणि आता पुन्हा रेल्वे आली, छोटीशी झुकझुक गाडी आहे. त्या झुकझुक गाडीत आम्ही बसलो आणि थेट मग घारापुरी लेण्यांजवळ उतरलो. बराच उंच असा प्रवास आहे, खूप पायऱ्या आहेत, खूप चढून जावं लागतं, खूप चालून जावं लागतं. धरायला बाजूला रॉड्स आहे आणि खूप प्रकारची साईडने दुकान आहे, नाना प्रकारच्या वस्तू, मोत्यांपासून खेळण्यांपासून आपल्याला जे आवडतं ना, साईडला खूप दुकानं आहेत लोकांची, तिथल्या लोकांची. ही दुकानं बघत बघत बघत बघत रमत गमत खूप मोठ्या एवढ्या पायऱ्या चढत आम्ही त्या लेणीमध्ये पोहोचलो. एकच मोठी लेणी म्हटलं तरी चालेल, एवढी सुंदर आहे.

एवढं मोठं मंदिर आहे आणि त्या मंदिरातल्या मूर्ती, अरे बापरे, काय व आपले लोक किती हुशार होते पूर्वीचे, दगडात कोरलेल्या मूर्ती इतक्या सुवक आहेत, तिथले हॉल इतके मोठे मोठे आहेत, त्या हॉलमधल्या मूर्ती सुद्धा इतक्या महाकाय आहेत, शंकराच्या मूर्ती, पार्वतीच्या मूर्ती, गणपतीच्या मूर्ती, अरे बापरे बाप, इतक्या सुंदर सुंदर मूर्त्या आहेत त्या ठिकाणी, इतके सुंदर शिल्प आहेत, ते बघायला जवळपास आम्हाला 1-1.5 तास लागला. ते घारापुरी लेणी पाहून मन अगदी तृप्त होऊन गेलं आमचं, अगदी तृप्त झालं. आणि असं वाटलं झालं तरी काही आपल्या यातला सौंदर्याचा शोध काही संपलेला नाही. हो, माणसाचं मन तरुणच असतं नेहमी, म्हणून मग त्या घारापुरी लेणी पाहून तृप्त होऊन जेव्हा आम्ही बाहेर पडलो, पुन्हा समुद्रावर आलो, पुन्हा जुगजुग गाडीत बसलो, जुगजुग गाडीतनं बोटीपर्यंत आलो, पुन्हा बोटीत बसलो, बोटीमधून जी हवा लागते ना बाहेरची, राम राम राम राम राम, इतकी सुंदर हवा त्या बोटीमधली, बाजूची दृश्य इतकी सुंदर, असं वाटतं की तो 1 तासाचा प्रवास संपूच नाही. हो, आमच्याबरोबर काही विद्यार्थी पण होते, काही परदेशी नागरिक पण होते, आणि त्या एकूणच घारापुरी लेणी पाहून प्रचंड प्रचंड मानसिक समाधान मिळालं, खूप आनंद झाला. हे का सांगते तुम्हाला मी, तुम्ही आता सुट्या लागलाय तुम्ही जावं म्हणून, त्यानंतर आम्ही जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये गेलो. अरे बापरे, मुंबईत काय काय यावं बघण्यासारखं, प्रचंड आहे मुंबई बघायला, जाऊन 4-5 दिवस तरी निवांत पाहिजे. तो जहांगीर आर्ट गॅलरी बनली, म्युझियम पाहिलं, तिथून गेट ऑफ इंडियाला गेलो, तिथे ताज हॉटेल आहे, खाली उतरलो, समुद्राच्या काठावर बसलो, तिथे फोटो काढले गेट ऑफ इंडियाच्या, तिथे तिथून सुंदर लांब लांब अशा बुटे दिसतात, तिथे आम्ही खूप वेळ फोटो काढून इकडे तिकडे भटकलो, आणि मग टॅक्सीने आमच्या हॉटेलला आलो. काय मंडळी, बरंच काही सांगायचं आहे पण आता थांबते, पुढच्या भागात सांगेल. हां, आता तुम्ही मुंबईला जायची तयारी करा, आई बापांना घेऊन जा, 4 दिवस हॉटेल बुक करा, आणि मुंबई पुणे हो खूप बघण्यासारखं भारतामध्ये, बघा आई वडिलांना परवडेल, वेळ असेल त्याप्रमाणे ट्रीपची आखणी करा, आणि सुट्टी मजेत घालवा. ऑल द बेस्ट मित्रांनो, बाय बाय.

0: राम राम मंडळी. राजेश नांदुरराव आहेर म्हणजे तुमचा लाडका बाळू बाळवानेर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मंडळी, आजकाल आपल्याला खूप टेन्शन यायला लागलंय आणि आपल्याला टेन्शन येतं हे आपल्याला समजत नाहीये, आपल्या मित्रांना समजत नाही, त्यांना वाटतं की अरे याचा स्वभाव आहे, घरच्यांना समजत नाही, बिचारा स्ट्रेसमध्ये काही टेन्शनमध्ये असेल त्याच्यामुळे घास अचानक चिडचिड का करतो, का गप्प का राहतो, इतरांशी बोलत नाही, पहिले किती मस्ती मस्त्या करायचा, हे खायला पाहिजे ते खायला पाहिजे असं, आजकाल छोटे छोटेशा गाड्या गोष्टींवर नाराज होतोय, आंघोळीचं टाळतोय, फिरायला जात नाही, नुसता बेडवरच राहतो, टी व्ही बघत राहतो, टी व्ही चालू आहे पण टी व्हीकडे लक्ष नाहीये, मोबाईलमध्ये खूप गुरफटलेला आहे. आपल्याला वाटतं आजकाल सगळेच असं करतात, त्याच्यात काय विशेष? पण हळूहळू हळूहळू हळू ते बिल्टअप होत जातात, कळत न कळत. मग तो एक तर एकलकोंडा होतो, घराच्या बाहेर राहतो किंवा घरातच त्याच्याच रूम मध्ये राहतो, शांत होत जातो, लॉस्ट होत जातो, त्याला समजत नाही, त्याला स्वतःला समजत नाही तो काय बोललाय काय नाही, आणि मग त्याचा परिणाम असा होतो की काहीच समजत नाही, मग त्यावेळेस कन्फ्युजन होतो. मग म्हणतात सायकोलॉजीकडे जायला पाहिजे, सायकियाट्रिस्टकडे जायला पाहिजे, काउन्सिलरकडे जायला पाहिजे, पण ह्या तिघांपैकी जायचं कुठे? आपल्याला नेमकं काय झालंय? मग हे शेजारच्याला कळायला नको, समोरच्याला कळायला नको, मित्रांना कळायला नको, म्हणजे अजून चूप. जवळच्या डॉक्टरकडे जायचं, याला झोप येत नाही, हा जेवत नाही, पण ते कारण आहेत का? आणि मग ते कारणाची आपल्याला लाज का वाटते? मुळात ह्या गोष्टीची पूर्ण माहिती करून घेण्यासाठी आज आपल्याबरोबर डॉक्टर आनंद पाटील. 25 वर्ष पूर्ण झालेत, कॉंग्रॅच्युलेशन.
1: थँक्यू.
0: आणि आमचे 10 वर्ष पूर्ण झाले.
1: लवली.
0: तर मंडळी, नेमकं काय आहे? मेडिटेशन प्रत्येक गोष्टीचा इलाज आहे का? सायकोलॉजीचे मेडिसिन, सायकियाट्रिस्टचे मेडिसिन घ्यायचं म्हणजे त्याची सवय लागते का? त्याचा दुष्परिणाम होतो का? नाही नाही नाही नाही, ते औषधं नाही, नाही नाही बाबा, आपलं काहीतरी आयुर्वेदिक होमिओपॅथिक दुसरं काहीतरी घ्या, ते औषधं नको. ह्याच्यावर परखड माहिती देण्यासाठी आपल्या बरोबर आहे डॉक्टर आनंद पाटील. आनंद, राम राम.
1: नमस्कार
0: आनंद. मला सगळ्यात पहिले सांग, सायकोलॉजिस्ट, सायकियाट्रिस्ट, काउन्सिलर, अजून काय काय असेल, ते म्हणजे नेमकं काय, त्याच्यातला फरक काय?
1: हा प्रश्न सगळ्यात कॉमनली आम्हाला विचारला जातो आम्ही कुठल्याही सोशल सिच्युएशन मध्ये गेल्यावर. तर कन्फ्यूज करतात लोक, तुम्ही सायकोलॉजिस्ट आहात का सायकियाट्रिस्ट आहात? सायकियाट्रिस्ट बेसिकली हे MBBS डॉक्टर्स असतात आणि नंतर 3 वर्ष MD सायकियाट्रीमध्ये करतात. आणि सायकोलॉजिस्ट जे असतात तर त्यांनी BA, MA किंवा PhD सायकोलॉजी केलेलं असतं. तर हा मेन फरक आहे की सायकियाट्रिस्ट हे डॉक्टर असतात आणि सायकोलॉजिस्ट हे काउन्सिलर्स असतात.
0: दे आर काउन्सिलर्स अँड यू आर डॉक्टर.
1: आणि सायकियाट्रिस्ट जे आहेत ते औषधं पण देऊ शकतात आणि काउन्सिलिंग पण करू शकतात.
0: ओके.
1: जनरली सायकियाट्रिस्ट आणि काउन्सिलर्स हे एका टीम मध्ये काम करतात. जसं एखादा MD फिजिशियन असतो त्याच्याबरोबर पॅथॉलॉजिस्ट असतो, रेडिओलॉजिस्ट असतो, तर तसं सायकियाट्रिस्टच्या टीम मध्ये सायकियाट्रिस्ट, काउन्सिलर्स, सोशल वर्कर्स अशी ती टीम मध्ये काम करतात.
0: सोशल वर्कर्स का असतात? त्यांचं कारण
1: म्हणजे कम्युनिटी वर्क, की काही पेशंट्सला फॉलोअप करण्यासाठी, जसं त्या गुजर गोळ्या घेत असतील नसतील, त्यांना कधी कधी आम्ही कम्युनिटीमध्ये होम व्हिजिट्स पण करायला सांगतो.
0: ओके.
1: काही अडलं असेल, पेशंट यायला तयार नसतो, तर त्याची मनाची तयारी करण्यासाठी.
0: ओके. म्हणजे ते ऍक्सेप्टन्स करण्यासाठी की नाही नाही मला काही त्रास नाहीये. म्हणजे आता समजा माझ्याकडे पेशंट आहे, मला माहिती आहे की त्याला सायकियाट्रिस्टकडे जायला जाणं गरजेचं आहे त्याने, पण तो तयार नाही अजिबात, आणि मग अशा वेळेस मी तुझी मदत घेण्यासाठी येतो, तेव्हा तुझा अप्रोच काय असतो?
1: तर जनरली
0: माझं प्रामाणिक मत आहे की त्याला औषधाची गरज आहेच.
1: तर जनरली नातेवाईक आधी भेटायला येतात, ते सगळे वर्णन करून सांगतात की काय बदल झालेले आहेत, त्याच्यातनं आम्हाला अंदाज येतो की डायग्नोसिस काय आहे, आणि मग तसं आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. तर बऱ्याच वेळा पेशंट त्यांना मान्य करायला तयार नसतात की त्यांना प्रॉब्लेम आहे, किंवा त्यांना तो शिक्का लावून घ्यायचा नसतो की मी मानसिक रुग्ण पेशंट आहे म्हणून. म्हणून ते म्हणतात की नाही मी मॅनेज करेल, माझ्या लेवलला मी करेल, मला थोडा वेळ लागेल पण होऊन जाईल. तर ते आपल्या आपल्या लेवलवर मॅनेज करायचा प्रयत्न करत असतात, पण जेव्हा ते जमत नाही तेव्हा आमचा रोल सुरू होतो. कारण आपल्या रेग्युलर लाईफमध्ये सुद्धा चॅलेंजेस येत राहतात आणि ते बरेच लोक आपल्या लेवलला हँडल करतात. घरातले वडील माणसं असतात, फ्रेंड्स असतात, त्यांच्या सपोर्टने ते त्या प्रॉब्लेममधून बाहेर येतात. पण जेव्हा त्या सपोर्ट मिळाल्यानंतर सुद्धा जर ते प्रॉब्लेममधून बाहेर येत नसतील, याचा अर्थ आजाराची लेवल गाठलेली आहे आणि मग प्रॉपर सल्ला घेतलेला बरा.
0: न्यूक्लिअर फॅमिली झाल्यामुळे हे परिणाम वाढलेत का? कसं काय नाही?
1: डेफिनेटली फरक पडलेला आहे, कारण तो जो फॅमिली सपोर्ट होता तो कमी झाला ना.
0: बोलायला कोणीतरी होतं
1: आणि गाईड करायला लोक होते पूर्वी, किंवा आपल्याला माहिती असतात एक निर्धास्त असायचं म्हणजे की आपल्या पाठीमागे लोक उभे आहेत. आता न्युक्लिअर फॅमिली झाल्यामुळे काय झालंय की आपणच आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आणि जेव्हा आपण थकतो तेव्हा कुणाकडे जायचं, मित्र पण बिझी असतात आजकाल, प्रत्येकाला आपले आपले प्रॉब्लेम्स आहेत.
0: बरं, आता पेशंट तुझ्याकडे यायला तयार नाहीये, मी तुझ्याकडे आलोय की माझा हसा असा आहे, तो पेशंट यायला तयार नाही, मग मी तुझ्याकडे येऊ शकतो?
1: हो डेफिनेटली, नातेवाईकांनी अप्रोच करायला पाहिजे म्हणजे त्यांना
0: मार्गदर्शन. हे कारण हे सबस्टिट्यूट होऊ शकत नाही की पेशंट यायला तयार नाही.
1: नातेवाईकांनी डेफिनेटली पुढे यायला पाहिजे, विचारायला पाहिजे की काय करायला हवं.
0: मग त्यावेळेस तुझे काय साधारण सल्ले असतात?
1: तर मग आम्ही हिस्ट्री ऐकल्यानंतर आम्ही त्यांना गाईड करतो की असा असा आजार असण्याची शक्यता आहे, त्याला भेटल्यावर ते कन्फर्म होऊन जाईल. मग अशा आजारांसाठी काउन्सिलिंग महत्वाचं आहे का औषधोपचार आणि

0: एकदा आमच्याकडे आला की हिस्ट्री घेताना आम्ही बरोबर रॅपो डेव्हलप करतो आणि मग त्याचा विश्वास जिंकल्यामुळे मग तो यायला तयार होतो. बऱ्याच वेळा एक कॉमन एक्सपिरियन्स मला सांगतो पेशंटचा की पेशंट हेझिटंट असतो, असं म्हणतो की आम्ही 6 महिने झाले विचार करतोय जायचंय जायचंय, शेवटी आज आलो. मला वाटलं होतं की काय सीन असेल ह्या सायकॅट्रिक क्लिनिकमध्ये, कोण वेडा असेल, सिनेमात दाखवतात तसं. आणि इथे आलो तर सगळे शांतपणे बसलेले होते, 4 चौघांसारखे लोक बसलेले होते. मला वाटलं मी सायकॅट्रिक क्लिनिकमध्ये आलो का कुठल्या नॉर्मल हॉस्पिटलला आलो.
1: हे आनंद मला सांग, सामान्य जनतेच्या दृष्टीने मला हे सांग, पेशंट तुझ्याकडे पहिल्यांदा आला तर तो कोणत्या मूडमध्ये असतो? म्हणजे तो घाबरत आलेला असतो का, त्याला लाज वाटत असतं का, तो लपत लपत येतो? आजच्या तारखेला कसा येतो?
0: म्हणजे बऱ्याच लोकांना हा संकोच असतो की आपल्याला कोणी तिथे बघेल का, कोणी ओळखीचं भेटेल का, मग तो आपल्याबद्दल काय विचार करेल. हा संकोच ह्या जगात सुद्धा आहे,
1: अजूनही आहे. पण तो अवेअरनेस होतोय, आता लोकांना ऍक्सेप्ट करतात.
0: बरेच लोक न्यूज पेपरमध्ये आर्टिकल्स वाचून सुद्धा येतात की त्याच्यामुळे त्यांचं डायग्नोसिस होतं, अरे हा मला तर हीच लक्षणं आहेत, आपण जायला पाहिजे. तर हा जो प्रचार होतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून, न्यूज पेपर आर्टिकल्स मधनं, त्याच्यामुळे लोकांना लक्षात यायला लागलं की अरे याच्यासाठी मदत अवेलेबल आहे आणि लोक पुढे यायला लागलेत. आता
1: मला एक सांग, समाज आणि सायकियाट्रिस्ट यांच्यामध्ये एवढा दुरावा अजूनही का आहे? म्हणजे आम्ही लोक अजूनही का घाबरतो, आम्हाला लाज वाटते का, का आमच्या मनात असं बिंबवलं गेलंय की सायकियाट्रिस्ट कडे गेले, त्यांनी मेडिसिन दिले की तुम्ही डिपेंडंट राहाल, तो काय सायकियाट्रिस्ट देऊन देतो काय झोपेच्या गोळ्या?
0: तर समाजामध्ये खूप गैरसमज अजूनही प्रचलित आहेत. पहिला गैरसमज काय आहे की मानसिक आजार जे आहेत हे मानसिक आजार असल्यामुळे तिथे डॉक्टर काय करणार, मला प्रॉब्लेम्स आहेत मला हँडल करायचे तर तिथे डॉक्टर काय करणार, असा सुद्धा एक समज आहे. दुसरा गैरसमज काय की जर डॉक्टर गोळ्या देतील तर त्या झोपेच्या गोळ्या असतील का, मला त्याची सवय तर नाही लागणार ना, त्या गोळ्यांचे साईड इफेक्ट असतात का. पेशंट म्हणतात की आम्ही एक पेशंट बघितला होता, तो अगदी गुमसुम राहतो, तर त्याला बरेच दिवस झाले ट्रीटमेंट चालू आहे, त्याच्या गोळ्या बंदच झाल्या नाही. तर त्यावेळेस मग जेव्हा ते पहिल्यांदा येतात, हे प्रश्न विचारतात आम्हाला, तर तेव्हा आम्हाला चान्स मिळतो त्यांच्या मनातले समज गैरसमज दूर करायला. तर पेशंट एज्युकेशन हा फार महत्वाचा भाग आहे आमच्या ट्रीटमेंटचा. मग आम्ही त्यांना समजून सांगतो की तो पेशंट जो तुम्ही बघितलाय, जो 10 वर्षांपासून गोळ्या घेतोय, तर तो गुमसुम राहतोय, तर तो गोळ्यांमुळे गुमसुम राहतोय असं नाही, तर तो त्याला सिझोफ्रेनियाचा आजार असेल. तर जो जसं डायबिटीस ब्लड प्रेशरला कसं लॉंग टर्म ट्रीटमेंट घ्यावे लागते, तसं सिझोफ्रेनियाच्या आजाराला पण लॉंग टर्म ट्रीटमेंट घ्यावी लागते. तर म्हणून तो गोळ्यांमुळे गुमसुम आहे असं नाही, तर त्या आजाराचं स्वरूप पण तसं आहे, ती लक्षणं तशी आहेत, म्हणून तो तसा आहे.
1: आनंद मला एक सांग, आता खूप बेसिक प्रश्न आहेत, तुला वाटतील की हे काय प्रश्न आहेत. तुमची जी औषधं असतात ते एक्झॅक्टली झोपेच्या गोळ्यासारखं काम करतात की नाही? तुमचे मेडिसिन्स एक्झॅक्टली काय करतात?
0: खूपच सुंदर प्रश्न आहे, ह्या प्रश्नामुळे खूप लोकांचे गैरसमज दूर होतील. तर आजार का होतात हे मी थोडक्यात सांगतो की जसं डिप्रेशन आहे, तर डिप्रेशनची बरीच कारणं असतात, पण त्याच्यातलं एक फिजिओलॉजिकल कारण हे असतं की ब्रेनमध्ये विचारांचं आणि भावनांचं जे केंद्र असतं, तर त्याच्यामध्ये सिरोटोनिन नावाचं एक केमिकल कमी झालं की माणसाला उदास वाटायला लागतं, उत्साह कमी होतो, इंटरेस्ट कमी होतो, झोपेवर परिणाम होतो. तर उपचार करताना सिरोटोनिनचे लेवल वाढवणारी आम्ही औषधं देतो, म्हणजे मूळ कारण दुरुस्त होतं. तर ही स्पेसिफिक औषधं,
1: याचा झोपेच्या गोळीशी काही संबंध
0: नाही.
1: आणि सेरोटोनिन का कमी होतं?
0: सेरोटोनिन बऱ्याच वेळा वेगवेगळ्या कारणांमुळे कमी होतं. पहिलं प्रमुख कारण असतं फॅमिली हिस्ट्री. हा, जर आई वडिलांना, काका काकूंना, मावशीला जर कोणाला डिप्रेशन किंवा मग दुसरे मानसिक आजार असतील, तर पुढच्या पिढीला चान्सेस वाढतात तसे आजार होण्याचे. आणि जनरली काय होतं की घरात जर कोणाला मानसिक आजार असेल तर त्या मुलाचं लहानपणापासून जे संगोपन असतं त्याच्यावर पण परिणाम होतो ना. आणि म्हणून जेनेटिक्स पण आहे आणि जे संस्कार त्याच्यावर पडतात, जे अर्धवट संस्कार पडतात, कारण आई किंवा वडिलांना जर मानसिक आजार असेल तर त्यांची कॅपॅसिटी थोडीशी कमी होते. ह्या दोन्ही गोष्टी

0: तर त्याच्यामध्ये डोपामिन नावाचं केमिकल असतं ते वाढलेलं असतं.
1: सिझोफ्रेनियामध्ये नेमकं काय होतं?
0: तर आधी मी हे पूर्ण करतो. जसं डोपामिन संशय व्हायला लागतात, सिरोटोनिन कमी झालं की उदास वाटायला लागतं, दडपण यायला लागतं, घबराट व्हायला लागते. तर आम्ही औषधं देताना स्पेसिफिक औषधं देतो सॉल्व करण्यासाठी. आमची जी औषधं गोळ्या नसतात तर ती स्पेसिफिक आजार बरं करणारी औषधं असतात. हा, एखाद्या पेशंटला जर असं लक्षण असेल की त्याला संशयाबरोबर झोपे लागत नाही, तर आम्ही निवडताना पण झोपेची गोळी न देता अशी गोळी निवडतो ज्याच्याने मूळ आजार पण बरा होईल आणि झोपही लागेल. तर बऱ्याच वेळा आम्ही झोपेच्या गोळ्या कमी देतो कारण आम्हाला त्याची जाणीव आहे की झोपेच्या गोळ्यांची सवय लागू शकते. इनफॅक्ट आपण जर असं म्हटलं की जे फॅमिली डॉक्टर्स असतात किंवा फिजिशियन असतात तर त्यांना इतर गोळ्या माहीत नसतात, म्हणून ते पेशंटला सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट देताना झोपेची गोळी देतात. पण आम्ही उलट झोपेच्या गोळ्या कमी वापरतो. आम्ही मूळ आजार बरं होणाऱ्या गोळ्या जास्त वापरतो आणि अशा गोळ्या निवडतो ज्याच्याने झोपेची गोळी न देता सुद्धा झोप लागेल अशी सोय करता येते. जसं मी सिझोफ्रेनिया आजाराचं उदाहरण घेतलं, तर पूर्वी एक म्हण होती की संशयाला औषध नसतं, पण आता बदललं सगळं. संशयाला सुद्धा औषध आहे, स्पेसिफिक औषध आहे ज्याच्याने संशय दूर होतो. एक किस्सा सांगतो तुला. माझ्याकडे एक 70 वर्षाचा वयस्कर माणूस आला, त्याची 60 वर्षाची पत्नी होती. मुलं त्यांना घेऊन आले आणि म्हणाले की बाबांना काय झालं बघा जरा. तर ते आईवर संशय घेतात. आई पण म्हणाली, डॉक्टर मी जेव्हा सुंदर दिसायची तेव्हा त्यांनी कधी संशय घेतला नाही, आता माझ्या समोरचा दात पडलाय आणि ह्या वयात ते माझ्यावर संशय घेतात की तू कोणाशी तरी बोलतेस म्हणून. तर बाबांना विचारलं की बाबा, तर ते म्हणाल की मला कानात आवाज येतात, किती बोलताना मला ऐकू येतं. मी विचारलं त्यांना की किती वाजता, तर ती रात्री 2 वाजता बोलते. आणि त्यांची पत्नी म्हणाली, अहो मी डाराडोर झोपलेली असते त्यावेळेस. मग यांना आवाज कुठून येतात? मग लक्षात आलं की त्यांना भास होत होते. तर ज्यांना दुसऱ्या कोणालाच आवाज येत नाही पण त्यांना आवाज यायचे, त्याला आम्ही भास म्हणतो, किंवा त्याला ऑडिटरी हॅल्युसिनेशन म्हणू आपण. तर त्यांना स्पेसिफिक गोळी दिली आणि त्यांचा संशय दूर झाला. तर अशा पद्धतीने, अगदी सिंपल पद्धतीने उपचार करता येतात जर प्रमुख कारण ओळखता आलं तर.
1: मला एक सांग, सायकेट्रिक आजारांमुळे सगळ्यात जास्त भीतीदायक सिझोफ्रेनिया म्हणतात, बरोबर आहे?
0: बरोबर आहे.
1: का बरं भीतीदायक?
0: सिझोफ्रेनिया हा आजार कमी वयात सुरू होतो, म्हणजे ज्या वयात लोकांना आपलं करिअर सेटल करायचं असतं, एज्युकेशन पूर्ण करायचं असतं, आपल्या पायावर उभं राहायचं असतं, आजार सुरू होण्याची शक्यता. तर म्हणून त्याला
1: लॉंग टर्म इन द सेन्स,
0: म्हणजे असं 30% पेशंट असे ते 1-1.5 वर्ष ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांच्या गोळ्या कमी, आणि 30% पेशंट्समध्ये आजार उलटून येत नाही, ते लकी पेशंट आहेत. पण 70% पेशंट असे असतात की गोळ्या बंद करून बघितल्यानंतर काही दिवसांनी त्यांचा आजार परत उलटून येतो. मग अशा

0: सायकियाट्री अँड सायकियाट्रिक इलनेस याचा किती संबंध?
1: आमचे सगळे आजार जे आहेत मानसिक आजार हे सगळे हेरिडिटरी आजार आहेत.
0: काय बोलतो?
1: त्याचं कारण काय आहे की सगळे मानसिक आजार हे ब्रेनशी रिलेटेड असतात आणि ब्रेनमध्ये काही केमिकल चेंजेस होतात म्हणून ते आजार होत असतात. बऱ्याच वेळा आम्हाला डिप्रेशनचा पेशंट म्हणतो की डॉक्टर माझं इन्कम चांगलं आहे, माझं फॅमिली सपोर्टिव्ह आहे, मग मला उदास का वाटतंय? असं समज आहे ना की काहीतरी घडलं त्याच्यामुळे मग उदास वाटायला लागलं.
0: उदास वाटतं म्हणजे नेमकं काय होतं रे?
1: म्हणजे त्यांना त्यांचा जो मूड असतो तो उदास असतो, इंटरेस्ट लेवल कमी झालेली असते, एनर्जी लेवल कमी झालेली असते, उत्साह कमी झालेला असतो आणि ज्या गोष्टी त्यांना पूर्वी आवडायच्या त्याच्यात त्यांना मन लागत नसतं, कॉन्सन्ट्रेशन होत नसतं, जेवणावर झोपेवर परिणाम झालेला असतो. तर ही लक्षणं आली की मग आम्ही म्हणतो की डिप्रेशन नावाचा आजार सुरू झालेला आहे. तर जो कॉमन समज आहे की काहीतरी टेन्शन आल्यावर आजार होतात असं पण नाही. काही केसेसमध्ये विनाकारण सुद्धा ही आजाराची लक्षणं सुरू होतात. त्याला आम्ही म्हणतो फिजिओलॉजिकल डिप्रेशन किंवा बायोलॉजिकल डिप्रेशन आम्ही त्याला म्हणतो. त्याला प्रसंग लागत नाही.
0: हेरिडिटरी,
1: हा हेरिडिटरी जर हिस्ट्री असेल तर चान्सेस जास्त असतात. पण कधी कधी असंही होतं की घरात कोणालाच नाहीये पण कुठून तरी पहिला पेशंट सुरू होतो त्या घरामध्ये आणि मग तिथून पुढे रिस्क वाढते हेरिडिटरीची, असं पण बघितलं गेलेलं आहे.
0: हे आजाराला काउन्सिलिंग किती प्रमाणात मदत करतं? जर काही लोक फक्त काउन्सिलरकडे जात असले मेडिसिन अवॉइड करण्यासाठी, तर
1: जे न्यूरोटिक इलनेसेस आहेत जसं उदाहरणार्थ डिप्रेशन, अँझायटी, फोबिया, भीतीचे आजार, उदासीनतेचे आजार किंवा पर्सनॅलिटीचे प्रॉब्लेम्स असतात, तापट स्वभाव आहे, ह्या स्पेक्ट्रम मधले जे आजार आहेत त्याच्यामध्ये काउन्सिलिंगचा रोल असतो. पण जर सायकॉटिक इलनेसेस असले जसं उदाहरणार्थ संशयाचा आजार, त्यांना कितीही समजावलं तरी ते म्हणतात नाही मला माहिती आहे की हे असंच आहे, तर ते पक्क बसलेलं असतं, खटकी पडलेली असतं म्हणतो आपण. तर जे सायकॉटिक डिसऑर्डर्स आहेत तर त्यांना काउन्सिलिंगने जास्त उपयोग होत नाही पण डिप्रेशन अँझायटीसाठी काउन्सिलिंगचं डेफिनेट रोल आहे. आणि असं बघितलं गेलेलं आहे की फक्त काउन्सिलिंगचे पेशंट्स किंवा फक्त औषधाने उपचार केलेले पेशंट्स याच्यापेक्षा काउन्सिलिंग आणि औषधोपचार एकत्र केलेले पेशंट्स जास्त चांगले बरे होतात.
0: काउन्सिलिंग नेमकं काय करतं?
1: तर काउन्सिलिंगमध्ये काय करतो आम्ही की पेशंटचे जे फॉल्टी थिंकिंग पॅटर्न्स आहेत, चुकीच्या विचार करण्याची पद्धती जी असतात ते ओळखतो आणि मग त्याच्यात चर्चा करून त्यांना हे पटवून देतो की बघा असा जर विचार कराल तर मग तुम्हाला त्रास होणारच आहे. जर समजा इरॅशनल बिलीफ्स असतील त्यांचे काही किंवा इनलॉजिकल बिलीफ्स असतील किंवा फार आयडियलिस्टिक बिलीफ्स असतील.
0: अच्छा, आयडियलिस्टिक पण वाईट का?
1: हो, कारण आजच्या जगामध्ये आयडियलिस्टिक अपेक्षा किंवा बिलीफ्स पूर्ण होणार का?
0: मला एक्झाम्पल देतो आयडियलिस्टिक, तिन्ही याचे उदाहरण.
1: तर एक कॉमन बिलीफ असतं लोकांचं की मी कोणाचं वाईट केलं नाही, माझं कोणी वाईट करू नये,
0: ज्योतिषाचं सेटेज आणि ज्योतिषावर पूर्ण विश्वास.
1: तर अशी जर बिलीफ असेल तर असं वाटतं ना, नॅचरल ना, मी कोणाचं वाईट केलं नाही तर माझं कोणी वाईट करू नये. पण असं घडतं का जीवनात? असं नाही घडत ना. मग काय होतं? त्यांना अपेक्षा भंग होतो, त्यांना धक्का लागतो की अरे मी कोणाचं वाईट केलं नाही, मलाच लोक धोका देऊन गेले, किंवा मी माझ्या मित्राची मदत केली त्याला गरज होती तेव्हा, आता मला गरज आहे पण तो म्हणतो की माझ्याकडे पैसे नाहीत, तुझे पैसे मी नंतर परत करेन, माझ्याकडे आल्यावर परत करीन, मग माझे पैसे अडकले आणि मला आता गरज आहे, मग तो त्याचा हिरमूड होतो. मग त्याचा असं म्हणतो ना की आपण माणुसकीवरचा विश्वास उडून जातो आणि मग त्याला धक्का बसतो, तो नाराज होतो, मग तो विचार करायला लागतो की भलाई का जमाना नाही राहा असं म्हणतात ना. तर मग असे जेव्हा आमच्याकडे पेशंट्स येतात की मोठ्या भावाने खूप केलेलं असतं, छोट्या भावाचं शिक्षण केलेलं असतं, बहिणीचं लग्न केलेलं असतं आणि जेव्हा त्याच्या मुलांचं लग्न करायची वेळ येते तेव्हा सगळेजण हातवर करतात, सगळे म्हणतात की आता आमच्याकडे नाही आहे, असं नाही तसं नाही, नंतर जाणीव पण ठेवत नाही की भावाने एवढं केलं, मग तो डिप्रेशनमध्ये आमच्याकडे येतो. मग चर्चेतनं आम्ही ओळखतो की अरे हे फारच आदर्श विचार तुझे, तू मदत केलीस, तुझा स्वभाव आहे मदत करणारा म्हणून तू केलीस, समोरच्या व्यक्तीने कसं वागायला पाहिजे याच्या अपेक्षा तू कसं ठेवू शकतो, तू त्याच्या स्वभावानुसार वागेल. हे जेव्हा लक्ष द्यायला लागतं त्यांच्या, मग ते त्यांचे बिलीफ सिस्टम थोडे बदलतात. तर आम्ही रिफ्रेम करायला सांगतो बिलीफ सिस्टम, शब्दरचना बदलली अपेक्षांची की त्रास कमी होतो. जसं उदाहरणार्थ की माझा मदत करणारा स्वभाव आहे, मी मदत करतो मला त्याच्यात आनंद वाटतो, समाधान वाटतं, समोरच्यांनी कसं वागावं हे त्यांनी ठरवावं, असं ओपन माइंडेड राहिलं तर अपेक्षा भंग कमी होतात.
0: असं तुमच्या बोलण्याने फरक पडतो, काउन्सिलिंग फरक होतो,
1: कारण आम्ही काही उदाहरणं वापरतो, काही एक्झाम्पल्स देतो. जसं एक एक्झाम्पल बघूया आपण की समजा आमचा जो पेशंट आहे तो समजा एखाद्या जंगलात गेला आणि समोर बिबट्या आला, तर तो बिबट्याला म्हणेल का की मी व्हेजिटेरियन आहे तू मला खाऊ नको, मी कधी कोणाला खाल्लं नाही तू मला खाऊ नको, असं चालेल का? अशी उदाहरणं दिली की त्यांना क्लिक होतं की नाही

0: त्याच्या स्वभावानुसार वागणार आहे की नाही. तर म्हणून मग ते त्यांचे बिलीफ सिस्टम्स रिफ्रेम करायला शिकतात. फार आदर्शवादी जर अपेक्षा असल्या तर त्या पूर्ण होत नाही. जसं उदाहरणार्थ मला खोटं बोललेलं चालत नाही, खोटं कोणी बोललं तर मला राग येतो. पण आसपास आपण जमाना जर बघितला तर लोक छोटे मोठे खोटं बोलत राहतात आणि मग यांचा संताप होत राहतो. मग हा संताप घरच्यांवर काढतात. मग जेव्हा आम्ही त्यांच्या डिस्कशनमधनं त्यांना काउन्सिलिंग करताना सांगतो की जसा जमाना तशा अपेक्षा ठेवायला पाहिजे की नाही, एकदम आदर्श अपेक्षा ठेवून चालेल का, मग त्यांना लक्षात येतं की अरे हो, मग अपेक्षा कशी बदलायची की खरं बोलायला मला आवडतं, मी खरं बोलणार, पण कोणी कसं वागावं हा हट्ट मी धरणार नाही कारण तो त्यांचा प्रश्न आहे. हे जेव्हा थोडे फ्लेक्झिबल होतात ना तेव्हा मनस्ताप कमी होतो आणि स्ट्रेस लेवल कमी होते.
1: वा अनुज, बोलता बोलता हे सेशन संपलं. माझी इच्छा आहे तू पुढच्या रविवारी सुद्धा आमच्या बरोबर असावं, कारण मला वाटतं आपण विषय सुरूच केला नाही. राम मंडळी फेडूया.

एफएम बैंड 91.5 सह रेडियो मंगल ध्वनि आपण ऐकत आहात रेडियो मंगल ध्वनि 91.6 एफएम। तुम्ही ट्यून केला आहे मंगल ध्वनि 89.6 मनाशी जुड़नारा मातीशी बोलणारा आपला रेडियो रेडियो मंगल मनात गाव गावातलं मंगल।

तुम्ही ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज. तुम्ही ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज.